ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत, अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे
मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भोपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

धनिष्ठा नवक समाप्तीची वेळ सकाळी 11:32 आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचार धन. नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षी नारदांनी एक सूत्र सांगितलं आहे, ते असं, लोकवेदेषु तदनुकुला चरणम तद्विरोधी शुदासीनता. याचा अर्थ, भक्ताने आपल्या लौकिक आणि वैदिक कर्मामध्ये भगवंत अनुकूल कर्म करीत राहणं म्हणजेच त्याच्या प्रतिकूल विषयात म्हणजेच विरोधी विषयात उदासीनता ठेवणं आहे. जीव मनुष्य देहात आला म्हणजे तो लौकिक आणि वैदिक कर्मांनी बांधला जातो. केवळ दृष्टफलक जी कर्म, स्नानपान, अन्नभक्षण, शेती, व्यापार, राजसेवा इत्यादी लौकिक कर्म म्हणवली जातात आणि वर्णाश्रमांना उद्देशून वेदामध्ये जी दृष्ट आणि अदृष्ट उभय स्वरूपाची फलं देणारी कर्म सांगितली आहेत आणि जी आवश्यक अशी मानली जातात ती वैदिक कर्म आहेत. या कर्मांचे विहित आणि निषिद्ध असे दोन प्रकार आहेत. वेदामध्ये जी कर्म मानवाने करावीत असं सांगितलं आहे त्यांना विहित कर्म म्हणतात आणि जी कर्म करू नये असं वेदात सांगितलं आहे ती निषिद्ध कर्म आहेत, कारण ती कर्म अनिष्ट फळ देणारी असतात. सर्वसामान्य मानवदेह धारण करणाऱ्याला हे कर्माचं विधान आहे, कारण देहधारी मनुष्य सर्वच कर्माचा त्याग करू शकत नाही. असं जरी आहे तरी सर्वच कर्म सर्वांकरता नाहीत. भक्ताला इतर काम नसतंच, तो अनन्य असतो, म्हणून तो काम्य कर्माचा अधिकारी नाही. पापनिवृत्तीकरता भगवन नाम हे साधारण प्रायश्चित्त शास्त्रात प्रतिपादित केलं आहे, अशा प्रायश्चित्ताची त्याला आवश्यकता नाही. नित्य नैमित्तिक कर्मालाही फल आहे, ती कर्म तो भगवत अर्पण बुद्धीनेच करत असतो. त्यातही एखादं कर्म जर भगवत भक्तीत प्रतिबंधक होत असेल तर तेही भक्तांनी टाकावं. जे भक्तीला अनुकूल नसेल आणि कोणतंही आणि कितीही महत्वाचं आणि शास्त्र प्रतिपादित असेल तरी ते कर्म भक्त करीत नाही, अशी उदाहरणं आहेत. पुत्राकरता माता पित्याची, स्त्रीकरता पतीची आणि शिष्याकरता गुरुची आज्ञाप्रमाण मानणं लोकवेद धर्मानुसार अवश्य कर्तव्य आहे. पण जर ती आज्ञा भगवत भक्तीच्या विरुद्ध असेल तर खरा भक्त त्याचा त्याग करतो. भक्तवर्य प्रल्हादाने पित्याची आज्ञा मानली नाही, भरताने मातेची, बळीने गुरु शुक्राचार्यांची आज्ञा मानली नाही, ही ती उदाहरणं आहेत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया चारुशीला गुप्ते यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 18 मे. वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी. माझा देह परमार्थाच्या आड येतो हे म्हणणं खरं नाही. तो मदत करतो किंवा आड येतो या दोन्हीत विशेष तथ्य मानू नये. माझी वृत्ती कुठे गुंतते हे पाहावं. भगवत भजनात दिवस घालवावा असं वाटू लागलं, पण संगत मिळाली खेळ खेळणाऱ्याची, तेव्हा त्याचं मन कशाला मोडा असं म्हणून खेळू लागला. भगवंताच्या स्मरणात राहण्याच्या वृत्तीपासून ढळू लागला तर कसं होणार. आईने आजवर खस्ता खाल्ल्या, लहानाचं मोठं केलं, तीच आई लग्न झाल्यावर विषयाच्या आड येऊ लागली आणि म्हणून वैऱ्यासारखी वाटू लागली. वास्तविक दोघांच्याही देहात फरक होण्यासारखं असं काहीच झालं नाही, पण वृत्तीत बदल झाला. विषयातच मी गुंतून राहू लागलो, याला काय करावं. मी सुखी कशाने होईन हे आपण आपल्या कल्पनेनेच ठरवलं, पण या जगात पूर्ण सुख किंवा पूर्ण दुःख असं काही आहे का? जे खरं असेल किंवा खोटं असेल याची आपल्याला खात्री नाही. त्या बाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करीत बसतो. दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो त्यावेळी त्यामध्ये 50% आपली कल्पना असते. बाकी उरले 50% त्याबद्दल त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही ही वृत्ती असावी, म्हणजे संपलं. आपली वृत्ती सारखी बदलत आहे आणि जगही सारखं बदलतं आहे, त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक परिस्थितीमुळे दुःख होतं हे वाटणं खरं नव्हे, कारण सुखदुःख अस्थिर असतं. शास्त्रांचे नियम हे वृत्तीला स्थिर करतात. भजन, पोथी वाचन, मंदिर बांधणं वगैरे गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या तर ती नुसती करमणूक होते, त्यापासून खरा फायदा होत नाही. आगगाडी रोज काशीला जाते, पण तिला काही काशी यात्रा घडत नाही. यात्रा घडते ती आत बसलेल्या लोकांना. गंगा स्नान, विश्वेश्वराचं दर्शन वगैरे आतल्या लोकांना घडतं. त्याचप्रमाणे देहाने नुसता पूजापाठ करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. भगवंताचं रूप सारखं समोर ठेवता येणार नाही, पण त्याचं रूप लक्षात आलं नाही तरी आपण त्याचं नाम घेतो हे लक्षात राहिलं तर वृत्ती सुधारेल. आपल्या डोळ्यात अगदी बारीक कण गेला तरी तो खुपतो, त्याही पेक्षा वृत्ती सूक्ष्म असते, ती भगवंतालाच कळते, म्हणून त्याच्यापाशी लबाडी चालत नाही. विषयाचा भोग आला असता जो त्यामध्येच गुंतत नाही त्याच्यावर भगवंताची खरी कृपा झाली हे समजावं. भगवंतापासून वेगळं न राहणं, त्याचं विस्मरण न होऊ देणं, त्याच्या स्मरणात राहणं, त्याच्या नामात राहणं, यात खरं समाधान, शांती आणि सुख आहे. वृत्ती स्थिर होणं, शांत होणं याचं नाव समाधान, आणि भगवंताकडेच वृत्ती सारखी राहणं याचं नाव समाधी होय. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत यशवंत देव आणि स्वर आशा भोसले.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: ऐकूया प्रभू सोमनाथा हे जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार प्रभाकर जोग. स्वर आशा भोसले.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत चंद्रशेखर कामेरकर आणि स्वर आशा भोसले यांचा.

श्रोते हो आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्ती सुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा.

0: देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्री स्वामी समर्थ। तो शेतकरी सकाळी उठला। गावातल्या लोकांना त्याने स्वामी समर्थांच्या भेटीसंबंधी भरभरून सांगितलं। आपल्या पूर्वस्मृती स्वामींच्या स्पर्शाने कशा जाग्या झाल्या आणि गेल्या जन्मी आपण हरणाचं पाडस कसं होतो हे सविस्तर त्याने सर्वांना सांगितलं। लोकांची उत्सुकता वाढली आणि सगळा गाव स्वामींच्या दर्शनासाठी लोटला। स्वामी औदुंबराखाली बसले होते। गावातल्या काही सवाष्ण बायकांनी स्वामींना ओवाळलं। काही दत्तभक्तांनी स्वामींची पूजा केली। काही भक्त तर स्वामींच्या तेजस्वी देहाकडे पाहतच राहिले। सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले। सर्वजण स्वामींना एकमुखाने सांगू लागले, स्वामी गावात चला, आमच्या गावात एक मठ आहे, तिथे आपण राहा, म्हणजे आम्हाला तुमची मनोभावे सेवा करता येईल। कालचा शेतकरी सुद्धा सर्वांबरोबर होताच। तो शेताकडे आपल्या बैलांना घेऊन निघाला होता। त्यांनी सुद्धा स्वामींना विनंती केली। स्वामी मंद हसले। पौर्णिमेचं चांदणं पसरावं तसं सर्वांना वाटलं। सर्वजण स्वामींसमोर हात जोडून उभे होते। इतक्यात काय झालं तर त्या शेतकऱ्याचा एक बैल अचानकपणे खाली कोसळला। त्याने शरीराला आचके दिले आणि क्षणार्धात तो गतप्राण झाला। शेतकऱ्याचा धीर खचला। तो स्वामींकडे व्याकुळ नजरेने पाहू लागला। पाडस हरवलेल्या हरिणीच्या डोळ्यातली व्याकुळता त्या क्षणी त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात उतरली होती। स्वामींना त्यांनी मूकपणे विनंती केली। स्वामींनी बसल्या जागेवरून बैलाला हाक मारली आणि काय आश्चर्य, बैल ताडकन उठून उभा राहिला, स्वामींच्या जवळ गेला। स्वामींनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याच्या मस्तकावर क्षणभर हात ठेवला, तेव्हा तो बैल मनुष्यवाणीत बोलू लागला की स्वामी, गेल्या जन्मी मी कोण होतो ते सांगा ना। स्वामींनी बैलाला म्हटलं, तू हिमालयातल्या त्या हरणाच्या पाडसाची माता होतास, ह्या जन्मी तू बैल झालास, आपल्या धन्याची सेवा केलीस, तुझ्या मोक्षाचा क्षण अगदी नजीक आला आहे, थोडे दिवस ह्या शेतकऱ्याची सेवा कर, एक दिवस तू माझ्याकडे आपण होऊन येशील, तो तुझ्या मोक्षाचा क्षण असेल। शेतकरी आनंदाने स्वामींच्या पाया पडला। बैलाने सुद्धा आपले पुढचे दोन पाय स्वामी चरणांपाशी ठेवले आणि नमस्कार केला।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। एक लक्षात ठेवा की प्रत्येक जन्मात अगोदर भेटलेल्या आणि आपल्या ह्या आयुष्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींशी आपली सतत भेट होत असते, फक्त आपल्या पूर्वस्मृती सुप्तावस्थेत असतात, त्यामुळे आपल्याला काहीच आठवत नाही इतकंच। हरिणी आणि तिचं पाडस यांची ह्या जन्मी पुन्हा भेट झाली, फक्त स्वामींची कृपा झाली म्हणून दोघांना आपल्या गतजन्मातले नातेसंबंध समजले इतकंच। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींची निस्सीम सेवा केलीत तर तुमच्यासुद्धा आयुष्यात स्वामी डोकावल्याशिवाय राहणार नाहीत।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय दूसरा। श्री गणेशाय नमः। कृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, तू मला प्रश्न केलास, पण त्याचं उत्तर देताना मला पुष्कळ गुप्त गोष्टी सांगाव्या लागणार आहेत, पण तुम्ही मला प्रिय आहात म्हणून सांगतो। मलमास किंवा अधिक मास याला सर्व मासांमध्ये कोणत्याही प्रकारचं महत्व नव्हतं। कोणत्याही शुभ कार्याला तो वर्ज्य असे, कारण सूर्याची गती त्या मासात मोजली जात नसे। तसंच प्रत्येक स्थिरचर वस्तूंना अधिष्ठात्री अशी कोणती तरी देवता असते, स्वामी असतो, त्यामुळे त्याला मान असतो। पण रवी संक्रांती ज्या मासात धरली जात नाही, त्या मलमासाची इतर सर्व महिने चेष्टा करू लागले, धिक्कार करू लागले। तो मास मानवी रूप धारण करून दुःख करू लागला। आपल्या अपमानाने तो दुःखाने मूर्छित पडला, पुन्हा सावध झाला, खूप शोक करू लागला। मग त्याला एक उपाय सुचला, आपण श्री हरीला शरण जावं, त्यालाच आपलं दुःख सांगावं। तो एकदम वैकुंठात गेला। तिथे मी नारायण स्वतः असतो। त्याने तिथे जाऊन रत्नखचित सिंहासनावर बसलेल्या वैकुंठनाथाला नमस्कार केला आणि आपली दीन अवस्था सांगून करुणा भाकली। त्याने देवाची स्तुती केली। श्रीहरी म्हणाला, इथे वैकुंठात दुःखाला स्थान नाही, तरी तू का रडतोस? तुझं दुःख काय ते मला सांग। तेव्हा मलमासाने स्वतःचा कसा अपमान होतो ते सांगितलं आणि पुन्हा तो दुःखाने मूर्छित पडला। श्रीहरीने गरुडाला सांगून त्याच्याकडून पंखांनी त्याला वारा घातला। तेव्हा मलमास सावध झाला आणि म्हणाला, या उपचाराने काय होणार? माझं दुःख दूर करा। त्याला श्रीहरी म्हणाला, वत्सा उठ, आपण गोलोकात जाऊ। तिथे द्विभुज मुरलीधर श्रीकृष्ण बसतो। तो जनांचं दुःख दूर करण्यात मजपेक्षा श्रेष्ठ आहे, असं म्हणून हरीने त्याचा हात धरून गोलोकाला गमन केलं। गोलोक कुठे आहे आणि कसा आहे? विश्वाचं कारण असणारा जो विभू, त्याचं तेज अत्यंत विशाल आहे। त्यात सत्यलोक, वैकुंठ आणि कैलास असे तीन लोक असून गोलोक त्यांच्याही पलीकडे आहे। त्या गोलोकात एक सुंदर ज्योती आहे। त्या ज्योतीच्या अंतरंगात अत्यंत तेजस्वी असा किशोर वयाचा पितांबरधारी मुरलीधर आहे। त्याचं सौंदर्य, प्रभाव, पराक्रम, स्वरूप, तेज, ज्ञान सर्वच इतर सर्व देवांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे। मलमासाला घेऊन वैकुंठनाथ विष्णू त्या लोकात गेला। तिथे मुरलीधर पुरुषोत्तमाचं दर्शन घेतलं। त्यासमयी अश्रू ढाळीत असलेल्या दीनवदन अशा मलमासाचा परिचय पुरुषोत्तमाला त्यांनी करून दिला। ओम नमो भगवते वासुदेवाय।

रवि संक्रांति ही न असे, हा निखिल जगाचा मळ, म्हणोनी अस्पृश्य जाणा केवळ, यासी शुभ कार्यार्थ सकळ, अशुभ म्हणोनी वर्जिती, ऐसी सर्वी केली निर्भत्सना, ती ऐकता तो अधिक महिना, परम दुःखे विलपत नाना, चिंताग्रस्त जाहला, आणि म्हणे हाय हाय, कटकटा हे केले काय, आता धरू कोणाचे पाय, काही उपाय सुचेना, ऐसे बोलत मूर्छित पडला, पुनश्च धैर्य धरोन उठला, तो अंतरी उपाय सुचला, शरण जावे हरीस, मग राया जो अधिक मास, वेगे पावला वैकुंठास, जेथे मी प्रत्यक्ष जगदीश, वसत असे सर्वदा, मग अंतर्गृही प्रवेशुनी, हरीसी पाहे न्याहाळूनी, तो रत्न खचित सिंहासनी, बैसला असे आनंदे, ऐसा तया पाहुनी सत्वर, दंडवत घातला नमस्कार, सवेची जोडूनी दोन्ही कर, सादर उभा राहिला, आणि दुःखे आसवे गाळीत, गहिबरोनी बोले कापत, म्हणे देवा तू जगन्नाथ, कैसा स्वस्थ बैसलासी, मी पामर अनाथ कृपण, माझे का न करीसी रक्षण, तू असूनी करुणाघन, मजकी ऐसा उपेक्षीसी, मी निराश्रित असे म्हणोनी,

दुख नाही, ऐसे असता तू ये ठाई, येऊ न किमर्थ रडतोसी। अरे हे माझे वैकुंठ स्थान, केवळ आनंदाचे सदन, येथे नाही शोक जरा मरण, ऐसे असता साचार। येथे येऊन शोक करीसी, म्हणून आश्चर्य सकळासी, तरी आता दुःख काय तुझसी, ते तू मजसी सांगपा। ऐसे हरीचे ऐकता भाषित, मलमास झाला अतिहर्षित, म्हणे देवा तुझला जगात अज्ञान ऐसे काय असे। तू सर्वज्ञ ब्रह्मांड नायक, सर्वदृक सर्वसाक्षी एक, आकाशापरी विश्व सकळिक, व्यापून राहिला आहेसी। ही चराचर भूते

सुंदर असती तीन लोक, त्यात जो सर्वोपरी एक तोच गोलोक जाणीजे, तो परब्रह्मा ऐसा शाश्वत, तीन कोटी योजने।

योजनवर असे विस्तार तयाचा तेथीची स्थिती पाहता सतत पार्षदगणची सर्व बसत सकळही ते भाग्यवंत भिये कृतांत तयासी जैसा साक्षात उमारमण तैसेच दिसती संपूर्ण शूलप।

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण दुसरा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी: एक दिवस एकादशीसारखा उपवास, दुसऱ्या दिवशी एक वेळ जेवण, असं महिनाभर एका आड एक दिवस करावं आणि अधिक मासाच्या शेवटी एका द्विजाला भोजन आणि यथाशक्ती दक्षिणा द्यावी. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिशोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ श्रीमद दासबोधातला दुसरा दशक समास आठवा आपण पाहतो आहोत. सद्विद्या निरूपण काही लक्षणं सांगितलेली आहेत ती ज्या महापुरुषाच्या अंगी सहजच असतात, साधकाने मात्र ती मोठ्या प्रयत्नाने मिळवावी लागतात. दक्ष धूर्त योग्य तार्किक सत्य साहित्य नेमक भेदक कुशळ चपळ चमत्कारिक नाना प्रकारे आदर सन्मान तारतम्य जाणे, प्रयोग समयो प्रसंग जाणे, कार्याकारण चिन्हे जाणे, विचक्षण बोलिका सावध. समर्थांचा आवडता शब्द, काही काही शब्द समर्थांचे अतिशय आवडते आहेत आणि त्याच्यावर त्यांनी पुन्हा पुन्हा भर दिलाय. तसं सावधपणा, त्याच्यावर समर्थांचा भर आहे. व्यवहारातही सावध पाहिजे आणि परमार्थातही सावध पाहिजे. सामान्यतः जो व्यवहारात सावध असतो त्याचं परमार्थाकडे लक्षच नसतं. आणि काही मंडळी परमार्थात सावध राहण्याचा प्रयत्न करतात आणि व्यवहाराकडे दुर्लक्ष करतात. परंतु समर्थांसारख्या संतांना हे मान्य नाही. ते म्हणतात व्यवहारातही सावध पाहिजे आणि परमार्थातही सावध पाहिजे. जे काम ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला पूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष देऊन एकाग्रतेने तन मन धनानी ते काम झालं पाहिजे. आणि ते काम झालं की तो कप्पा बंद करून दुसरा कप्पा उघडला पाहिजे. असं जर व्यक्ती करेल आणि मनाचा गोंधळ जर होणार नाही तर एकच व्यक्ती अनेक काम एकाच वेळेला करू शकते. आणि अशी जी मोठी मोठी माणसं आज आपल्या दृष्टीसमोर आहेत त्यांचं जर जीवन पाहिलं तर असंच लक्षात येतं की एका व्यक्तीच्या अंगी हे इतके गुण आले कसे. तर एक गुण आला की त्याच्या बरोबर आपोआप इतर गुण येत असतात. एक गुण विशेष उत्कट असतो आणि बाकीचे जे गुण आहेत ते त्याला पोषक असतात. परंतु ते मिळवण्याचा प्रयत्न आपण मात्र मोठ्या जिद्दीनं आणि सातत्याने करत राहायला पाहिजे. म्हणजे तर सावध साक्षेपी, साक्षेप पाहिजे. कसं तरी कर्म करायचं नाही, जे कर्म करायचंय ते पद्धतशीरपणे नीट नेटकं व्यवस्थित असं व्हायला पाहिजे. साक्षेपी असा साधक पाहिजे. आगम निगम शोधक ज्ञान विज्ञान बोधक निश्चयात्मक. ज्ञान विज्ञान सर्व तऱ्हेचे बद्दल माहिती असणारा आणि निश्चयात्मक, जे काही करायचंय त्याबद्दल निश्चय झाला पाहिजे. हा निश्चयच बहुधा होत नाही असं दिसतं. विशेषतः तरुण वयात जी मंडळी असतात त्याच्यामध्ये हे करायचं का ते करायचं ते करायचं इतकी गोंधळलेली असतात की त्यांच्या डोळ्यासमोर नेमकं करत काही कळतच नाही की आपले जीवन काय आहे, कशासाठी आहे. खरं सांगायचं तर पुष्कळ मंडळींना आपल्या जीवनामध्ये आपलं मिशन काय आहे, कशासाठी आपला जन्म आहे हे कळतच नाही असं दिसत. ते कळेपर्यंत वयाशी 30, 40, 50, 60 वर्ष सुद्धा काही वेळा उलटून जातात. आणि मग उशिरा केव्हा तरी असं वाटायला लागतं की आपल्याला हे करायचं होतं. अशी बरीच मंडळी येतात आणि मग म्हणतात आम्हाला फार उशीर झाला. पण शेवटी मग त्यांना सांगावं लागतं की ठीक आहे, उशीर झाला असला तरी आता उर्वरित आयुष्य जे आहे ते ह्या नरजन्माचं सार्थक करण्यासाठी तुम्ही लावा. कारण एका जन्मात होणारी ही गोष्ट नाही. पण साध्या व्यावहारिक गोष्टीत देखील कोणतं आपलं काम आहे, हो एखादी गोष्ट मला आवडते म्हणून ती मी स्वीकारली असं म्हणून चालणार नाही आहे. काही काही उद्योगाच्या बाबतीत तर असं आहे, काही काही कलांच्या बाबतीत तर असं आहे. ज्याला आवाजाची देणगी नाही तो जर संगीत शिकायला लागला, लयाची कल्पना नाही, लय कशी असावी, आवाज नाही, त्याच्यातलं काहीच ज्ञान नाही, असा जर का संगीत शिकायला लागला तर त्याची आवड आहे म्हणून त्याला शिकता येईल का? त्यांनी फार तर श्रोता व्हावं चांगला, परंतु स्वतः गाता येईल असं नाही. जसं डॉक्टरीच्या व्यवसायामध्ये मुळात त्याची आवड असावी लागते. रक्त पाहून चक्कर ज्याला येत असेल तो जर का मेडिकल कोर्सला गेला आणि तो जर म्हणाला मला डॉक्टर व्हायचं, किंवा तो म्हणतच नाही त्याचे पालक म्हणतात म्हणून तो जर त्या ठिकाणी गेला तर ते काम तो करू शकणार नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट निवडताना त्याची आवड काय आहे, पात्रता काय आहे, परिस्थितीची अनुकूलता किती आहे, ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन जर एखादी गोष्ट निवडली तर ती व्यवहाराच्या दृष्टीनं देखील त्याला यश देणारी ठरते आणि ती परमार्थाचं साधन देखील बनू शकते. पण ह्याच्यासाठी जो विचार विवेक पाहिजे तो पाहिजे. आणि त्याच्या जोडीनं आग्रह जो असतो पालकांचा म्हणा किंवा मुलांचा म्हणा, तो आग्रह सोडून शांत तऱ्हेनं स्वतःला जोपता आलं पाहिजे, स्वतःला समजून घेता आलं पाहिजे. दुसरा करतो म्हणून मी करतो असं पुष्कळ वेळा दिसतं आणि मग अपयश येतं. त्यामुळे काही एका वयानंतर ही दृष्टी आली पाहिजे की अंतर्मुखून स्वतःला तपासा
काय गुण आहेत, काय दोष आहेत, काय पात्रता आहे, आणि इतकं सगळं करून यश मिळतं का नाही हे न करता आपण आपलं काम करत राहायचंय. असं सर्व हे आपल्याला ऐहिक दृष्टीनं सुद्धा आणि पारमार्थिक दृष्टीनं सुद्धा या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. म्हणून त्यांनी जे म्हटलेलं आहे, सावध साक्षेपी साधक असा पाहिजे. सत्यवचनी, सत्याचा अर्थ सुद्धा गोंधळ आहे आपल्याकडे पुष्कळ वेळा. सत्य याचा अर्थ खरं बोलणं नव्हे, सत्य असं असावं की जे हिताचं आहे. जसं एखाद्याला डॉक्टरनी सांगितलं पेशंट आल्यानंतर, अहो काय उपयोग नाही, तुम्ही जाणार आता, असं जर म्हटलं तर ते बरोबर ठरणार नाही. त्याला दिलासा दिला पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे. किंवा एखादा आजारी येऊन भेटायला गेला मनुष्य आणि त्यांनी जर सांगितलं त्याच्या ठिकाणी, अहो काय उपयोग नाही, तुमच्या चेहऱ्यावरून दिसत आहे, तुम्ही काय आता काळाचे याच्यामध्ये जाणार, तुम्ही आता फार दिवस राहत नाही, त्याला सत्य म्हणत नाही. किंवा खाटकाणी काठिकाणी जर विचारलं गाय कोणत्या दिशेला गेली तर ती दिशा दाखवणं ह्याला सत्य म्हणत नाही, तिला वाचवण्यासाठी उलटी दिशा दाखवणं हे सत्य म्हटलेलं आहे. त्यामुळे व्यवहार जो आहे तो सत्यानृत मिथिनी कृत्य म्हटलेला आहे. सत्य आणि अनृत हे दोन्हीनी मिसळलेला असा व्यवहार असतो. त्यामुळे सत्य वचन याचा अर्थ खरं बोलणं असं नव्हे, हिताचं बोलणं, त्या परिस्थितीला त्या स्थितीला योग्य असेल असं सांगणं, असा सत्य वचनी पाहिजे. शुभ वचनी, चांगलं बोलावं, चांगली इच्छा करावी. इच्छा जर वाईट असेल मनामध्ये मुखातून येणारं वचन तर शुभ होणार कसं. झाड लावताना तरी निदान चांगलं बी लावावं, म्हणजे कदाचित चांगला वृक्ष चांगलं झाड येण्याची शक्यता आहे. बीज जर मुळात किडकं असेल तर चांगल्या झाडाची अपेक्षा आपण कशी करणार. आपण चिरंजीव म्हणतो मुलाला किंवा लहान मुलाला लिहिताना, आपल्यापेक्षा लहान व्यक्तीला लिहिताना चिरंजीव अमके अमके असं लिहितो. वस्तुतः चिरंजीव असतो का कोणी? पण म्हणून आपण असं म्हणत नाही माझ्या मरणाऱ्या मुला, असं काही त्याला आपण लिहित नाही, आपण चिरंजीवच म्हणतो. याचा अर्थ असा की नेहमी बोलताना किंवा मनात देखील शुभ गोष्टी ठेवाव्यात, अशुभाचं निराकरण करावं, त्यातून प्रारब्धानुसार जे काही घडणार असेल ते. पण इच्छा नेहमी चांगल्याची असावी. मग शुभ वचने, कोमळ वचने, जे बोलणं असेल मृदू असावं, दुसऱ्याला आनंद देईल असं असावं, त्याच्यामधून प्रेम व्यक्त व्हावं, भाव व्यक्त व्हावा, त्याच्याविषयीचा आदर व्यक्त व्हावा, असं कोमळ वचन असावं. आणि एक वचनी, निश्चय वचनी, सौख्य वचनी, म्हणजे एक वचन जे आहे ते किती तऱ्हेनं असावं हे समर्थांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. वासना अतृप्त असा तो पाहिजे, वासनाच नसली पाहिजे. आणि त्या वासना जर पुन्हा दुर्वासना असते तर मग अनेकच अधोगतीला नेणार आहे. त्यामुळे मुळातच वासना नसणं आणि असलीच तर ती चांगल्या गोष्टीची असणं, चांगल्या गोष्टीची वासना जर असेल, सद्वासना ज्याला म्हटलेलं आहे, सत्कडे नेणारी जर वासना असेल तर त्याला वासना म्हणत नाहीत. आणि ती जी काही इच्छा आहे ती तृप्त करण्याचं किंवा ती वासना शमवण्याचं काम भगवंतांकडून संतांकडून होत असत. त्यामुळे ती वासना वाईट नाही. म्हणून मुळात वासना वाईट नाही, ती दुर्वासना आहे का सद्वासना आहे याच्यावर अवलंबून आहे. वासना तृप्त सखोल योगी भव्य सुप्रसन्न, कशी व्यक्ती पाहिजे? प्रसन्न पाहिजे. तर ते केव्हाही बघा चेहरा पडलेला, सगळं काही आहे, खाल्लात का नाही, जेवलात का नाही, हो दोन्ही वेळा जेवलो, नको इतकं जेवलेलो आहे तरी चेहरा पडलेला आहे. अंगावर वस्त्र आहे का नाही, हो चांगलं आहे. राहायला घर आहे का नाही, आहे. माणसं आहेत का नाही विचारण्याची, सगळं काही आहे, पण चेहरा ह्याचा पडलेला. सदा खिन्न, सदा व्यग्र, सदा संत्रस्त असा का असं जर विचारला तर तोच त्याला कारण असतो. मनुष्यच आपल्या दुःखाला कारण असतो, दुःख असण्याचे कारण. आणि दुःख असताना देखील सुखात किंवा आनंदात राहण्याची कला परमार्थ शिकवत असते. परिस्थिती बदलत नसते. स्वरूपानंदांचं, स्वामी स्वरूपानंदांचं वाक्य आहे की परमार्थ हा परिस्थितीत बदल घडवणारा नसून आहे ती परिस्थिती आनंदानं भोगण्याची कला म्हणजे परमार्थ आहे. काही की मंडळी येतात इथे अनुग्रह म्हणा किंवा ध्यान समजून घेण्यासाठी येतात, आणि मग नंतर थोड्या दिवसांनी येतात आणि म्हटला मी अनुग्रह घेतला, मी ध्यानाला लागलो, पण माझी पत्नी अजून बदलत नाही. तेव्हा त्यांना सांगायला लागतं की तुमच्या साधनेने पत्नी बदलणार नाही आहे, पत्नी तशीच राहणार आहे. तिला बदलावं असं वाटलं तर ती बदलणार नाही, ती तशीच असताना तुम्ही कसे वागता आणि तिच्याशी जमवून घेता आणि आपलं आयुष्य सुखाचं करता हे तुम्हाला शिकायचं आहे. त्यामुळे पुष्कळ वेळा परमार्थाबद्दल किंवा संतांच्या कृपेबद्दलच्या कल्पना आपल्या अशा असतात की संतांची कृपा झाली, सद्गुरू भेटले, अनुग्रह झाला की आपलं सांसारिक वातावरण बदलणार आहे.
तसं ते बदलणार नाही. परमार्थाच्या मार्गावर आपण वाटचाल करणार आहोत आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आपली वाटचालही चालू राहणार आहे आणि आपलं जीवन अधिक सुखावह होणार आहे. त्यामुळे सुख दुःखाचा दुसरा कोणीही त्याला कार्यकारण असत नाही, आपणच त्याला कारण असतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. हरि ओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा कृतः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00।
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: अभंग भक्तिगीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
2: संगीतकार वसंत देसाई यांच्या संगीत रचनेतील ग.दि. माडगुळकर यांचं गीत आता ऐकूया, स्वर आशा भोसले यांचा।

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना। संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, आता ऐकूया संत चोखामेळा यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग कुकुब बिलावल.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग कुकुब बिलावल. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग भिंपलास.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांनी गायलेला राग भिंपलास. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:60. याचं पुनःप्रसारण 3:00.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन। भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे।

0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। प्रस्तुती भक्ती सुधा। ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना। स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7:00. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्ती सुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्ती सुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्ती सुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोतेहो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00 वाजता.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:15 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

श्रोते हो, विश्वनाथ मोरे यांनी संगीत दिलेली विद्याधर गोखले यांची गीतरचना ऐकूया. गायली आहे अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

Mama,

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया संत कान्होपात्रा यांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची भक्ती रचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353530.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531300.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

धनिष्ठा नवक समाप्तीची वेळ सकाळी 11:32 आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षी नारदांनी एक सूत्र सांगितलं आहे, ते असं, लोकवेदेषु तदनुकुला चरणम तद्विरोधी शुदासीनता. याचा अर्थ, भक्ताने आपल्या लौकिक आणि वैदिक कर्मामध्ये भगवंत अनुकूल कर्म करीत राहणं म्हणजेच त्याच्या प्रतिकूल विषयात म्हणजेच विरोधी विषयात उदासीनता ठेवणं आहे. जीव मनुष्य देहात आला म्हणजे तो लौकिक आणि वैदिक कर्मांनी बांधला जातो. केवळ दृष्टफलक जी कर्म, स्नानपान, अन्नभक्षण, शेती, व्यापार, राजसेवा इत्यादी लौकिक कर्म म्हणवली जातात आणि वर्णाश्रमांना उद्देशून वेदामध्ये जी दृष्ट आणि अदृष्ट उभय स्वरूपाची फलं देणारी कर्म सांगितली आहेत आणि जी आवश्यक अशी मानली जातात ती वैदिक कर्म आहेत. या कर्मांचे विहित आणि निषिद्ध असे दोन प्रकार आहेत. वेदामध्ये जी कर्म मानवाने करावीत असं सांगितलं आहे त्यांना विहित कर्म म्हणतात आणि जी कर्म करू नये असं वेदात सांगितलं आहे ती निषिद्ध कर्म आहेत, कारण ती कर्म अनिष्ट फळ देणारी असतात. सर्वसामान्य मानव देह धारण करणाऱ्याला हे कर्माचं विधान आहे, कारण देहधारी मनुष्य सर्वच कर्माचा त्याग करू शकत नाही. असं जरी आहे तरी सर्वच कर्म सर्वांकरता नाहीत. भक्ताला इतर काम नसतंच, तो अनन्य असतो, म्हणून तो काम्य कर्माचा अधिकारी नाही. पापनिवृत्ती करता भगवन नाम हे साधारण प्रायश्चित्त शास्त्रात प्रतिपादित केलं आहे, अशा प्रायश्चित्ताची त्याला आवश्यकता नाही. नित्य नैमित्तिक कर्मालाही फल आहे, ती कर्म तो भगवत अर्पण बुद्धीनेच करत असतो. त्यातही एखादं कर्म जर भगवत भक्तीत प्रतिबंधक होत असेल तर तेही भक्तांनी टाकावं. जे भक्तीला अनुकूल नसेल आणि कोणतंही आणि कितीही महत्वाचं आणि शास्त्र प्रतिपादित असेल तरी ते कर्म भक्त करीत नाही, अशी उदाहरणं आहेत. पुत्राकरता माता पित्याची, स्त्रीकरता पतीची आणि शिष्याकरता गुरुची आज्ञा प्रमाण मानणं लोकवेद धर्मानुसार अवश्य कर्तव्य आहे, पण जर ती आज्ञा भगवत भक्तीच्या विरुद्ध असेल तर खरा भक्त त्याचा त्याग करतो. भक्तवर्य प्रल्हादाने पित्याची आज्ञा मानली नाही, भरताने मातेची, बळीने गुरु शुक्राचार्यांची आज्ञा मानली नाही, ही ती उदाहरणं आहेत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथपारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
1: असुरांच्या सर्व सेनेला तिने अशा वेगवेगळ्या भयानक प्रकारांनी मारलं असं वर्णन या सप्तशतीच्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे त्या कालीने. आणि त्याच्या पाठोपाठ चंड आणि मुंड सेना तर मरतेच आहे, त्याच्याबरोबर हे दोन महाराक्षसही त्या ठिकाणी आले, त्यांनाही भूमीवर पाडून चंड आणि मुंड या दोनही असुरांचा त्या कालीने त्या ठिकाणी वध केला, खटवांगाने शिरच्छेद केला, तलवारीला हात घातला, केस पकडले एका हाताने, शिरच्छेद करायला सोपं जातं म्हणे, केस पकडले मधलं अंतर बरोबर बघा, सगळीकडे हातात मुणकं धरलेलं आहे केस पकडून. काली मातेच्या हातामध्ये सुद्धा एका हातात खटवांग आहे, दुसऱ्या हातामध्ये दैत्याचं मुणकं आहे, त्यातून गळणारं रक्त तिने प्यायलेलं आहे म्हणून जीव लाल आहे. रक्त प्यायलेली आहे. काय भयानक असेल हो प्रकरण हे सगळं. आणि ते वर्णन इतकं आहे विभत्स की ते प्रत्यक्षात काय कसं दिसत असेल, प्रत्यक्ष कसं असेल. आणि अशा तऱ्हेने कालीनी चंड आणि मुंड या दोघांनाही मारलेलं आहे, शिरच्छेद केलाय. आणि एवढंच नव्हे तर चंड आणि मुंड या दोघांची मुंडकी घेऊन आली आहे ती, आणि त्या देवीला देते आणि सांगते की हे बघ चंड आणि मुंड हे दोन राक्षस मी तुझ्यासाठी मारलेत. आणि त्या चंडी देवता जी आहे, नमश्चंडिका यही, प्रत्येक वेळेला चंडिकेला नमस्कार, जगदंबा जी आहे, महासरस्वती रूपानी आत्ता आहे, तिला नेऊन म्हणाली की हे बघ तुझ्यासाठी मी हे दोन राक्षस चंड आणि मुंड मारून आणलेले आहेत, त्यांची मस्तकं तिच्यासमोर ठेवली आणि आता उरलेलं काम तू करायचेस, चंड मुंडांना मी मारलं, शुंभने शुंभांना तू मार. आणि चंड आणि मुंड या दोघांना मारलं म्हणून त्या काली मातेला चामुंडा हे नाव मिळालं. चंड आणि मुंड यांचा वध करणारी ती चामुंडा. त्यानंतर अनेक प्रकारच्या दैत्यांचे उल्लेख आहेत, अनेक प्रकारचे असुर त्यांची भली मोठी यादी आहे, कोणकोणता असुर कोणकोणता शस्त्र घेऊन आला आणि ह्या देवीनी. आणि त्यावेळेला इथे आणखीन एक चमत्कार दाखवलेला आहे, सगळ्या देवांच्या शक्ती त्यावेळेला तिच्या मदतीला आलेल्या आहेत अंबिकेच्या. म्हणजे वराहाची वाराही, नरसिंहाची नारसिंही, विष्णूची वैष्णवी, रुद्राची रौद्री, इंद्र नारायणाची नारायणी, इंद्राची ऐंद्री, या सगळ्या शक्ती. आणि तशाच कुमाराची कौमारी, आपल्याला कुमार म्हणजे स्कंद माहिती असेल, कार्तिकेय, उत्तर हिंदुस्थानामध्ये कार्तिकेय स्कंद हा ब्रह्मचारी मानला जातो. कार्तिक स्वामी दर्शन पण घेत नाहीत बायका, ठराविक दिवस एकच दिवस त्याला बायकांना परवानगी असते दर्शन घेण्याची, एरवी दर्शनाला पण स्त्रियांचं मुखावलोकन तो करत नाही असं म्हणतात. पण हाच दक्षिणेकडे गेला आणि दोन बायकांचा नवरा येतो. दक्षिणेमधला जो सुब्रमण्यम आहे तो कार्तिकेय आहे, शिव आणि शक्तीचा पुत्र कार्तिकेय स्कंद तो सुब्रमण्यम या नावाने, आणि त्याला दोन बायका. तिथे हे बंधन नाही आहे बायकाने जायचं नाही त्याच्या देवळामध्ये वगैरे, देशकाल प्रमाणे दैवताचं स्वरूप बदलून गेलेलं आहे. या कुमाराची कौमारी त्याच्याच सारखी मयुरार बसली. प्रत्येकाने आपल्या आपल्या शक्ती देवा, ज्या देवाची जी शक्ती आहे त्याच्याप्रमाणे तिचं रूप, त्याच्याच प्रमाणे त्याचं शस्त्र, त्याच्याच प्रमाणे तिचं वाहन, असं सगळं घेऊन त्या हिच्या मदतीला गेलेल्या आहेत. आणि सेनेचा संभार हिनेही निर्माण केला. इथेही पुन्हा संघटनाचा हा मंत्र आहेच ना, चांगल्या कामासाठी कोणी एखादं काम करत आहे त्याला मदतीला सगळ्यांनी जावं, सगळ्या शक्ती एकत्र कराव्यात, संघटन शक्ती, तो हा तो इथेही तोच प्रकार आहे. आणि सगळ्या देवांच्या सगळ्या शक्ती सगळ्या आयुधांसकट तिच्या मदतीला आलेले आहेत. आणि मग त्यांनी आपल्या सगळ्या आयुधांनिशी, आपल्या सगळ्या शक्तीनिशी त्या शुंभ आणि निशुंभ यांच्याशी युद्धाला प्रारंभ केलेला आहे आणि दैत्य सेनेचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर संहार केलेला आहे. अनेक प्रत्येकाने आपापल्या कशा आयुधांनी केलं याचंही वर्णन काही केलेलं आहे. कालीनी, शूलानी, त्यांना खटवांगानी, ब्रह्माणींनी आपल्या कमंडलूमधलं जल मंत्रून टाकलं आणि त्याच्यामुळेही काही असुरांचा वध झाला, कारण ब्रह्मदेव शस्त्रधारी नाहीये, त्यामुळे ब्रह्माणी जवळ असणार नाही. पण ब्रह्मदेवाची जी शक्ती आहे ब्रह्माणी, तीही तिच्या मदतीला आलेली आहे आणि त्याच्यामध्ये कमंडलू त्याच्याजवळ आहे, अक्षम आला आहे त्याच्याजवळ, त्याचा उपयोग त्यांनी केलेला आहे. वाराही आपल्या दाढांनी अनेकांची छाती फोडून त्याचलं रक्त पिते आहे. नारसिंहांनी आपल्या नखांनी अनेक दैत्यांची उदर विदारण करते आहे. इंद्राणी आपल्या वज्रानं अनेक दैत्यांना मारती आहे. माहेश्वरी त्रिशूलानी आणि वैष्णवी चक्रानी, कार्तिकेय त्याची जी कौमारी आहे ती शक्ती या आयुधानी, अशा प्रत्येक देवीने आपापलं आयुध वापरून फार मोठ्या प्रमाणावरती संहार दैत्यसेनेचा मांडला आहे. आणि त्यावेळेला रक्तबीज नावाचा एक वेगळा राक्षस त्यांनी सैन्यामध्ये उतरवला. रक्तबीजाचं वर्णन असं आहे की त्याच्या रक्ताचा थेंब भूमीवरती पडला की त्यातून नवा राक्षस निर्माण होतो. अरे बा बा बा, ह्याला मारायचा कसा? जितकं त्याला मारावं तितके अधिकाधिक राक्षस निर्माण झाले. हे काय करायचं आता याच? बरं, न मारावं तर तो येतो ना सगळ्यांना खायला. सगळ्या नारी सैन्यावरती त्याचं आक्रमण वेगाने चालू आहे. त्याला मारायला जावं तर तो मरतच नाही आहे, उलट त्याच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून आणखी नवे नवे राक्षस निर्माण होत आहेत. आणि मग अशा वेळेला करायचं काय? त्यावेळेला त्या कालीला पुन्हा बोलवलं आणि त्या कालीला सांगितलं, तुझं तोंड पसर, मोठं तोंड कर आणि त्याच्या अंगात गळलेल्या रक्ताचा प्रत्येक थेंब तू पिऊन टाक, भूमीवर पडू द्यायचं नाही. भूमीवर पडला की नवा राक्षस निर्माण होणार. आणि हे सगळं रक्त तू पिऊन टाकलंस तर त्याच्या सगळं रक्त संपून जाईल आणि मग नवे राक्षस निर्माण होणार नाहीत आणि मग आपल्याला युद्ध करणं सोपं जाईल. त्याप्रमाणे कालीने आपला कराल असा जबडा उघडला आणि या बाकीच्या देवींनी त्या दैत्य बीज रक्तबीजाला दैत्याला घायाळ करायला सुरुवात केली. जसं जसं त्याचं रक्त गळायला लागलं तसं तसं त्या कालीने ते सगळं रक्त पिऊन घेतलं. त्यातून चुकून मागून काही राक्षस निर्माण झाले तर चिरणीतही उत्तमांगही सगळं त्यांची डोकी आणि त्यांचे हात आणि पाय चावून चावून खाती आहे असं तऱ्हेचं वर्णन आहे. काय भयानक प्रकरण असेल ना सगळं हे. आपण भगवद्गीतेतलं हे पाहिलं असाल, 11वा अध्याय, त्याच्यामध्ये हा विशाल मुखामध्ये असंख्य देव दानव ऋषी सगळे कालौघामध्ये वेगाने घुसत आहेत आणि त्या कालौघाचा तो काल नावाचा जो महाकाल जो आहे तो या सगळ्यांचा ग्रास करतो आहे आणि त्याच्या जाडांमध्ये सगळ्यांची मस्तक रगडली जात आहेत. अशा तऱ्हेचं भीषण दृश्य या अर्जुनाला दाखवलेलं आहे श्रीकृष्णाने आपल्या विश्वरूप दर्शनामध्ये. भयभीत झालेला आहे तो की हे काय, अर्जुनासारखा महावीर सुद्धा हे भीषण दृश्य पाहून हादरलाय. आणि मंडळी ऐकणं याच्यापेक्षा बघणं जास्त भयानक असतं बरं का? जवळून जे डोळ्याने हे बघतात ना त्यांना कापरं भरेल, अतिशय भयानक दृश्य आहे ते. आणि या रक्तबीजाचा नायनाट करण्यासाठी त्या चामुंडा जी होती, काली जी होती, तिला सांगितलं तुझं मुख आणखीन मोठं कर. त्यानं रक्तबीजाचं सगळं रक्त एकही थेंब खाली पडता कामा नये, एकही नवा असुर निर्माण होता कामा नये. त्याप्रमाणे ह्या चंडिकेने त्या रक्तबीजाचं रक्त पिऊन घेतलंय. मग हळूहळू त्याच्या इतर सगळ्या देवींनी त्याच्यावरती सातत्याने आघात केले, रक्त वाहत राहिलं, वाहणार रक्त सगळं त्या कालिकेने पिऊन टाकलं आणि मग शेवटी रक्तहीन होऊन रक्तबीजाचा मृत्यू झाला. रक्तहीन झाला तो, सगळं रक्त त्या कराल वदना अशी जी काली आहे तिने पिऊन टाकलं. आणि मग शुंभ निशुंभांपर्यंत हे झालं, अरे बाप रे, तर रक्तबीजासारखा जो राक्षस ज्याच्या समोर आता काहीच शिल्लक राहणार नाही असं वाटलं होतं त्याला सुद्धा चढे घोडियानिशी जिवंत किंवा मेलेला घेऊन येतो अशी प्रतिज्ञा करून विजापूरच्या दरबारात विडा उचलून आलेला हजर खान, जो जेव्हा शिवाजी राजांनी कोथळा काढून मारला असेल त्यावेळेला जे काही विजापूरचं झालं असेल ते या शुंभ निशुंभांचं झालं असेल त्यावेळेला, नाही का? हे आपल्याला वाटलं होतं की ह्याच्यामुळे कोणी टिकणारच नाही, एवढ्या दाणग्या दुणग्या अशा त्या अफजल खानाच्या समोर वो पहाड का चुहा वो क्या कर सकता है उसे ये पकड के ले आऊंगा अशा वल्गना केल्या होत्या त्या पहाडच्या चुव्याने एका उंदराने त्या दाणग्या अफजल खानाचा पुतळा काढला आहे. रक्तबीज पाठवल्यानंतर आपल्याला आता काहीही दुसरं करायची गरज पडणार नाही, रक्तबीज सगळ्या सेनेचा देवीचा नाश करून टाकेल याचा विश्वास वाटत होता, खात्री वाटत होती. तर त्या रक्तबीजालाच मुळे मारून टाकलं गेलं. मग शुंभनशुंभाला आणखीनच क्रोध आला, संताप आला आणि मग ते स्वतः युद्धाला आले. आतापर्यंत कुणाकुणाला पाठवत होते, आता स्वतः युद्धाला आले. दोघेही महापराक्रमी आहे. या युद्धाचं महत्व काय? कुणी ऐराकैराने केलेलं नव्हे, महापराक्रमी महायुद्ध आहे ते. त्याच्यामध्ये शेकडो सहस्त्र लक्षावधी असुर आणि देवसेना दोघांचंही युद्ध झालेलं आहे. आपल्याला फक्त दोनच महायुद्ध माहिती आहेत. पहिलं झालं काय? जागतिक महायुद्ध. पहिलं आणि दुसरं दोनच माहिती आहेत. ही महायुद्ध तेवढीच प्रचंड आहेत. त्या काळच्या ज्ञात जगामधल्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे. महायुद्धच आहे ते. यात स्त्रियांच्या विजयीचा मला महत्वाचा मुद्दा असा वाटतो. आज वर्तमानपत्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये एवढी प्रचंड काय काय काय ऐकायला येतं, प्रेम करायला नकार तिला म्हणून ऍसिड काय टाकलं, पेट्रोल टाकून जाळून काय टाकलं. हा, स्त्रीत्वाच्या अपमानासाठी एवढं प्रचंड युद्ध लढवलंय नी शुंभ निशुंभाने केलेल्या स्त्रीत्वाच्या अपमानासाठी. रामदास स्वामींच्या जीवाचं अर्थ आहे किती ब्राह्मणी गुजरणी भ्रष्टवी द्या, किती एक त्या जाहजी हा कवी द्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदर हाल हो निमेल्या. रामायण झालं सीतेच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी. रावण वध झाला तो सीतेमुळे झाला. महाभारत झालं द्रौपदीसाठी. समर्थ रामदास विचार करताहेत एकेका स्त्रीच्या सन्मानाची जपणूक करण्यासाठी रामायण महाभारत घडतं. आज जिकडे तिकडे रावण दुःशासन दिसत आहेत, माझा राम कुठे आहे? रामाला आवाहन, ये ये बाबा. रावणांची संख्या वाढली आहे, रामाजी कुठे चाहूल दिसत नाही. या स्त्रीने आपल्या स्वतःच्या अपमानाच्या परिशालनासाठी हे युद्ध लढवलंय. शुंभ म्हणायला लागला, हा काय तुझा पराक्रम, कशाला शौर्य सांगते, एवढ्या सगळ्या जणी तुला मदतीला आल्या म्हणून तुझ्या गमज्या झाल्या, तुझं काय आहे, तुझ्याजवळ काय आहे, कसली प्रतिज्ञा आहे, मला जिंकून घेईल तो त्याच्याशी मी लग्न करेल, तुला तर कधीच जिंकू शकलो असतो मी. या तुझ्या सगळ्या इतर शक्ती ज्या आहेत त्यांच्यामुळे तू गमज्या करते आहेस. ती म्हणते दुसरं कोण आहेच कुठे इथे, या सगळ्या माझ्याच विभूती आहेत. आणि त्या ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे की तिने हे दाखवलं की त्या सगळ्या स्त्रिया, सगळ्या ज्या शक्ती होत्या त्या तिच्या शरीरामध्ये विलीन झाल्या आणि ती एकटी, मी एकटी उभी आहे म्हणली. आता वेगळ्या नाहीच आहेत कोणी, या आमच्या सगळ्या शक्ती आहेत. इकडून तिकडून शेवटी स्त्री शक्ती ही एकच, एकटीच आहे, हा त्याच्या मागचा मतीचा अर्थ. आणि ही मी एकटी आहे, ये माझ्याशी लढायला, ये माझ्याशी युद्धाला. सर्व शक्तीने शिशुंभ आणि निशुंभ यांच्याशी देवीने युद्ध केलंय. सगळ्या प्रकारच्या शस्त्रांचा दाखला दिलेला आहे. गदेनी कसं मारलं, धनुष्याने कसं मारलं, तलवारीने कसं मारलं, त्रिशूळ कसा मारला, सगळ्या या शस्त्रांचं वर्णन करून सांगतायत. आणि शुंभ आणि निशुंभ दोघही तिच्यावरती तुटून पडले. एका बाजूला एकदा मूर्छा आली, निशुंभाशी लढते, पुन्हा तो उठून येतो. दोन्ही बाजूनी एकाच वेळा तिच्यावरती हल्ला करत आहेत. मी एकटी उभी आहे, घाबरली नाही, दोन बाजूला दोन ये, आणखीन कोणी आलात तरी हरकत नाही. आणि दोघ शुंभ आणि निशुंभ हा मला महाबलाढ्य राजे, ज्यांनी इंद्रासारख्या अनेक मोठ्या मोठ्या बलवंतांना नष्ट केलं होतं, त्यांच्या जागेवरून पराभूत केलं होतं, अशा महापराक्रमी महाबलाढ्य अशा शुंभाचा आणि निशुंभाचा सुद्धा पहिल्यांदा निशुंभाचा वध झाला. शुंभ हा त्याच्यापेक्षा मोठा, त्याने अधिक क्रोधाने रागाने तिच्यावरती आक्रमण केलं आणि ती एकटी त्याच्याशी लढती आहे तलवार घेऊन. त्याचाही त्रिशूळ आणि तलवार या दोन शस्त्रांचं जास्त त्याने महत्व दाखवलंय. गदा प्रहार, शक्ती नावाच्या आयुधाचा प्रहार, तलवार आणि त्रिशूळ. तुम्ही देवीची सर्वत्र चित्र बघितली तर आडवा पाडला दैत्य आणि त्याला त्रिशूळ मारला जातो, हे चित्र बऱ्याच ठिकाणी आहे. त्रिशूळ हे शस्त्र तिच्या जास्त आवडीचं दिसतंय आणि तलवारीने मुंडकं कापायचं, हे तिचा एक आवडीचा हे आहे, युद्धाचा भाग आहे. त्याप्रमाणे शुंभ आणि निशुंभ या दोनही दैत्यांना देवीनी आपल्या शस्त्रांनी नष्ट करून टाकलाय. शेकडो बाण, शेकडो हजारो शस्त्रांचे आघात देवीवर व्हायचा प्रयत्न झाला, त्या सगळ्यांना परतवून लावून तिने जो विजय संपादन केलाय आणि शुंभ निशुंभ मारले, त्याबरोबर या अंबिकेच्या त्या शुंभाला तर मारलेलं कसं आहे माहितीये का, वरती आकाशात नेला, गरगर फिरवला आणि हापटला म्हणे पृथ्वीवरती, पुन्हा त्यातून सावध झाला, पुन्हा आला. आणि शुंभ आणि निशुंभ या दोघांना मारल्यानंतरचं वर्णन केलंय, मुनी आणि या सगळ्यांना आनंद झाला, इतका आनंद झाला की सर्व पृथ्वी, समुद्र, द्वीप, द्वीप, पर्वत यांना कंप सुटला. त्याचं ते जे युद्ध झालं ते इतकं भयंकर युद्ध होतं की सगळं कंपायमान झालं आणि त्याच्या वधानंतर ते आनंदित झालं. आकाश स्वच्छ दिसायला लागलं, उत्पात सूचक मेघ आणि उल्कापात शांत झाले, सर्व देवांचं हृदय हर्षानं भरून आलं, गंधर्व मधुर गाणं गाऊ लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या, पवित्र वायू वाहू लागला, सूर्याचं तेज प्रसन्न झालं, अग्निशालेची विझलेली आग पुन्हा प्रज्वलित झाली. तुम्हाला काय आग प्रज्वलित झाली हे काय, सूर्याचं तेज झालं म्हणजे काय, समर्थांनी आनंदाने म्हटलं होतं ना, उदंडला हले पाणी स्नान संध्या करावया, जप तप अनुष्ठाने आनंद अनुभवनी. म्हणजे काय, आधी पाणी नव्हतं का, पाणी होतं, त्याचा उपयोग करण्याची मनस्थिती आणि स्वातंत्र्य नव्हतं. स्वतंत्रते भगवतीचं वर्णन करताना सावरकरांनी म्हटलंय, गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली. स्वातंत्र्याच्या पूर्वी सुद्धा गालावर गुलाब फुलत असतील, गुलाबांच्या गालावर लाली फुलत असेल, पण त्याचं सौंदर्य बघायला आमचं मन प्रसन्न नव्हतं, शांत नव्हतं, आम्हाला त्याचा आनंद घेता येत नव्हता पारतंत्र्यामुळे. एवढंच नव्हे तर तू सूर्याचे तेज, उदधीचे गांभीर्य, उदधी म्हणजे समुद्र, उदधीचे गांभीर्य ही तुझी, स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टते ची, सूर्याचं ग्रहण नष्ट होऊन सूर्य पुन्हा तेजाने चमकू लागतो, हे तुझंच रूप आहे, स्वतंत्रता देवतेचं रूप आहे. अशा तऱ्हेचं वर्णन जे आहे याचा अर्थ स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्य स्वातंत्र्य स्व हा त्यातला महत्वाचा भाग आहे. स्वदेश स्वातंत्र्य स्वराज्य स्वधर्म त्याचा अभिमान, या सगळ्याला स्वत्व म्हटलंय. स्वत्व माझे पण आपले पण, आणि ते जेव्हा तेजस्वी असतं त्यावेळेला सगळ्या चांगल्या गोष्टींचा आपण उपभोग घेऊ शकतो. या देवीचं आणखीन एक नाव आहे कात्यायनी. कात्यायनी हे पण देवी नवदुर्गा आपण जर पाहिल्या असतील नवरात्रामध्ये बऱ्याच वेळेला या नवदुर्गांचं पूजन केलं जातं, आणि सर्वसामान्यपणे आपल्यासारख्या सामान्य माणसाला त्याचं काहीतरी रूप आपल्याला दिसावं, त्यातली जी महालक्ष्मी जी आहे तिची आपण अष्टमीच्या दिवशी पूजा करतो, पंचमीला ललिता पंचमी त्या देवीची पूजा करतो, नवरात्रात 9 दिवस बसलेली असते देवी, घटस्थापना असते, त्या घटाच्या अवतीभोवती धान्य पेरलेलं असतं, धनधान्याची समृद्धी अपेक्षित असते त्यावेळेला, आणि बऱ्याच ठिकाणी देवीच्या नवरात्रामध्ये कुमारिका सवाष्ण वगैरे जेवायला घालणं असेही काही आपल्या कुळाच्या बऱ्याच ठिकाणी असतात. कारण त्यांना माहिती आहे सगळ्यांना की देवीचं हे कितीही उत्तम वर्णन केलं तरी ह्या सगळ्या देव्या काही हातामध्ये खटवांग आणि तलवार आणि हे सगळं घेऊन लगेच दैत्य मर्दनाला जाऊ शकणार नाहीत. मग देवीचं काहीतरी करायचं आहे आपल्याला, तर वेगवेगळ्या मार्गाने देवीची सेवा देवीची स्तुती देवीचा उपासना अशी करावी अशी वेगवेगळ्या पद्धतीने अपेक्षा असते. त्याप्रमाणे कोणी दानाने कोणी ध्यानाने कोणी प्रत्यक्ष कामाने कोणी पराक्रमाने वेगवेगळ्या मार्गाने देवीची आराधना आणि पूजा करत असतो.
0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार होत्या हरिभक्त परायण क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ.

0: भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया चारुशीला गुप्ते यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ श्रीमद दासबोधातला दुसरा दशक आणि समास आठवा आपण पाहतो आहोत. सद्विद्या निरूपण काही लक्षणं सांगितलेली आहेत ती ज्या महापुरुषाच्या अंगी सहजच असतात, साधकांनी मात्र ते मोठ्या प्रयत्नांनी मिळवावे लागतात. दक्ष धूर्त योग्य तार्किक सत्य साहित्य नेमक भेदक कुशळ चपळ चमत्कारिक नाना प्रकारे आदर सन्मान तारतम्य जाणे प्रयोग समय प्रसंग जाणे कार्याकारण चिन्हे जाणे विचक्षण बोलिका सावध. समर्थांचा आवडता शब्द, काही काही शब्द समर्थांचे अतिशय आवडते आहेत आणि त्याच्यावर त्यांनी पुन्हा पुन्हा भर दिलाय. तसं सावधपणा त्याच्यावर समर्थांचा भर आहे. व्यवहारातही सावध पाहिजे आणि परमार्थातही सावध पाहिजे. सामान्यतः जो व्यवहारात सावध असतो त्याचं परमार्थाकडे लक्षच नसतं आणि काही मंडळी परमार्थात सावध राहण्याचा प्रयत्न करतात आणि व्यवहाराकडे दुर्लक्ष करतात. परंतु समर्थांसारख्या संतांना हे मान्य नाही. ते म्हणतात व्यवहारातही सावध पाहिजे आणि परमार्थातही सावध पाहिजे. जे काम ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला पूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष देऊन एकाग्रतेने तन मन धनानी ते काम झालं पाहिजे आणि ते काम झालं की तो कप्पा बंद करून दुसरा कप्पा उघडला पाहिजे. असं जर व्यक्ती करेल आणि मनाचा गोंधळ जर होणार नाही तर एकच व्यक्ती अनेक काम एकाच वेळेला करू शकते. आणि अशी जी मोठी मोठी माणसं आज आपल्या दृष्टीसमोर आहेत त्यांचं जर जीवन पाहिलं तर असंच लक्षात येतं की एका व्यक्तीच्या अंगी हे इतके गुण आले कसे. तर एक गुण आला की त्याच्या बरोबर आपोआप इतर गुण येत असतात. एक गुण विशेष उत्कट असतो आणि बाकीचे जे गुण आहेत ते त्याला पोषक असतात. परंतु ते मिळवण्याचा प्रयत्न आपण मात्र मोठ्या जिद्दीनं आणि सातत्याने करत राहायला पाहिजे. म्हणजे तर सावध साक्षेपी, साक्षेप पाहिजे. कसं तरी कर्म करायचं नाही, जे कर्म करायचंय ते पद्धतशीरपणे नीट नेटकं व्यवस्थित असं व्हायला पाहिजे. साक्षेपी असा साधक पाहिजे. आगम निगम शोधक ज्ञान विज्ञान बोधक निश्चयात्मक. ज्ञान विज्ञान सर्व तऱ्हेचे बद्दल माहिती असणारा आणि निश्चयात्मक जे काही करायचंय त्याबद्दल निश्चय झाला पाहिजे. हा निश्चयच बहुधा होत नाही असं दिसतं, विशेषतः तरुण वयात जी मंडळी असतात त्याच्यामध्ये हे करायचं का ते करायचं ते करायचं इतकी गोंधळलेली असतात की त्यांच्या डोळ्यासमोर नेमकं करत काही कळतच नाही की आपले जीवन काय आहे कशासाठी आहे. खरं सांगायचं तर पुष्कळ मंडळींना आपल्या जीवनामध्ये आपलं मिशन काय आहे कशासाठी आपला जन्म आहे हे कळतच नाही असं दिसत. ते कळेपर्यंत वयाशी 30, 40, 50, 60 वर्ष सुद्धा काही वेळा उलटून जातात आणि मग उशिरा केव्हा तरी असं वाटायला लागतं की आपल्याला हे करायचं होतं. अशी बरीच मंडळी येतात आणि मग म्हणतात आम्हाला फार उशीर झाला. पण शेवटी मग त्यांना सांगावं लागतं की ठीक आहे उशीर झाला असला तरी आता उर्वरित आयुष्य जे आहे ते ह्या नरजन्माचं सार्थक करण्यासाठी तुम्ही लावा. कारण एका जन्मात होणारी ही गोष्ट नाही. पण साध्या व्यावहारिक गोष्टीत देखील कोणतं आपलं काम आहे एवढं एखादी गोष्ट मला आवडते म्हणून ती मी स्वीकारली असं म्हणून चालणार नाही आहे. काही काही उद्योगाच्या बाबतीत तर असं आहे, काही काही कलांच्या बाबतीत तर असं आहे. ज्याला आवाजाची देणगी नाही तो जर संगीत शिकायला लागला, लयाची कल्पना नाही, लय कशी असावी, आवाज नाही, त्याच्यातलं काहीच ज्ञान नाही, असा जर का संगीत शिकायला लागला तर त्याची आवड आहे म्हणून त्याला शिकता येईल का? त्यांनी फार तर श्रोता व्हावं चांगला, परंतु स्वतः गाता येईल असं नाही. जसं डॉक्टरीच्या व्यवसायामध्ये मुळात त्याची आवड असावी लागते. रक्त पाहून चक्कर ज्याला येत असेल तो जर का मेडिकल कोर्सला गेला आणि तो जर म्हणाला मला डॉक्टर व्हायचं किंवा तो म्हणतच नाही त्याचे पालक म्हणतात म्हणून तो जर त्या ठिकाणी गेला तर ते काम तो करू शकणार नाही. त्यामुळे कोणतीही गोष्ट निवडताना त्याची आवड काय आहे, पात्रता काय आहे, परिस्थितीची अनुकूलता किती आहे या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन जर एखादी गोष्ट निवडली तर ती व्यवहाराच्या दृष्टीने देखील त्याला यश देणारी ठरते आणि ती परमार्थाचं साधन देखील बनू शकते. पण ह्याच्यासाठी जो विचार विवेक पाहिजे तो पाहिजे आणि त्याच्या जोडीनं आग्रह जो असतो पालकांचा म्हणा किंवा मुलांचा म्हणा तो आग्रह सोडून शांत तऱ्हेनं स्वतःला जोपता आलं पाहिजे, स्वतःला समजून घेता आलं पाहिजे. दुसरा करतो म्हणून मी करतो असं पुष्कळ वेळा दिसतं आणि मग अपयश येतं. त्यामुळे काही एका वयानंतर ही दृष्टी आली पाहिजे की अंतर्मुखून स्वतःला तपासा
काय गुण आहेत, काय दोष आहेत, काय पात्रता आहे, आणि इतकं सगळं करून यश मिळतं का नाही हे न करता आपण आपलं काम करत राहायचंय. असं सर्व हे आपल्याला ऐहिक दृष्टीनं सुद्धा आणि पारमार्थिक दृष्टीनं सुद्धा या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. मग त्यांनी जे म्हटलेलं आहे, सावध साक्षेपी साधक असा पाहिजे. सत्यवचनी, सत्याचा अर्थ सुद्धा गोंधळ आहे आपल्याकडे पुष्कळ वेळा. सत्य याचा अर्थ खरं बोलणं नव्हे, सत्य असं असावं की जे हिताचं आहे. जसं एखाद्याला डॉक्टरनी सांगितलं पेशंट आल्यानंतर, अहो काय उपयोग नाही, तुम्ही जाणार आता, असं जर म्हटलं तर ते बरोबर ठरणार नाही. त्याला दिलासा दिला पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे. किंवा एखादा आजारी येऊन भेटायला गेला मनुष्य आणि त्यांनी जर सांगितलं त्याच्या ठिकाणी, अहो काय उपयोग नाही, तुमच्या चेहऱ्यावरून दिसत आहे, तुम्ही काय आता काळाची याच्यामध्ये जाणार, तुम्ही आता फार दिवस राहत नाही, त्याला सत्य म्हणत नाही. किंवा खाटकाणी काठिकाणी जर विचारलं गाय कोणत्या दिशेला गेली तर ती दिशा दाखवणं ह्याला सत्य म्हणत नाही, तिला वाचवण्यासाठी उलटी दिशा दाखवणं हे सत्य म्हटलेलं आहे. त्यामुळे व्यवहार जो आहे तो सत्यानृतम मिथिनी कृत्य म्हटलेला आहे. सत्य आणि अनृत हे दोन्हीनी मिसळलेला असा व्यवहार असतो. त्यामुळे सत्य वचन याचा अर्थ खरं बोलणं असं नव्हे, हिताचं बोलणं, त्या परिस्थितीला त्या स्थितीला योग्य असेल असं सांगणं, असा सत्य वचनी पाहिजे. शुभ वचनी, चांगलं बोलावं, चांगली इच्छा करावी. इच्छाच जर वाईट असेल मनामध्ये मुखातून येणारं वचन तर शुभ होणार कसं. झाड लावताना तर निदान चांगलं बी लावावं, म्हणजे कदाचित चांगला वृक्ष चांगलं झाड येण्याची शक्यता आहे. बीज जर मुळात किडकं असेल तर चांगल्या झाडाची अपेक्षा आपण कशी करणार. आपण चिरंजीव म्हणतो मुलाला किंवा लहान मुलाला लिहिताना, आपल्यापेक्षा लहान व्यक्तीला लिहिताना चिरंजीव अमके अमके असं लिहितो. वस्तुतः चिरंजीव असतो का कोणी? पण म्हणून आपण असं म्हणत नाही माझ्या मरणाऱ्या मुला, असं काही त्याला आपण लिहित नाही, आपण चिरंजीवच म्हणतो. याचा अर्थ असा की नेहमी बोलताना किंवा मनात देखील शुभ गोष्टी ठेवाव्यात, अशुभाचं निराकरण करावं, त्यातून प्रारब्धानुसार जे काही घडणार असेल ते, पण इच्छा नेहमी चांगल्याची असावी. मग शुभ वचने, कोमळ वचने, जे बोलणं असेल मृदू असावं, दुसऱ्याला आनंद देईल असं असावं, त्याच्यामधून प्रेम व्यक्त व्हावं, भाव व्यक्त व्हावा, त्याच्याविषयीचा आदर व्यक्त व्हावा, असं कोमळ वचन असावं. आणि एक वचनी, निश्चय वचनी, सौख्य वचनी, म्हणजे एक वचन जे आहे ते किती तऱ्हेनं असावं हे समर्थांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. वासना अतृप्त असा तो पाहिजे, वासनाच नसली पाहिजे. आणि त्या वासना जर पुन्हा दुर्वासना असतील तर मग अनेकच अधोगतीला नेणार आहे. त्यामुळे मुळातच वासना नसणं आणि असलीच तर ती चांगल्या गोष्टीची असणं, चांगल्या गोष्टीची वासना जर असेल, सद्वासना ज्याला म्हटलेलं आहे, सत्कडे नेणारी जर वासना असेल तर त्याला वासना म्हणत नाहीत. आणि ती जी काही इच्छा आहे ती तृप्त करण्याचं किंवा ती वासना शमवण्याचं काम भगवंतांकडून संतांकडून होत असत. त्यामुळे ती वासना वाईट नाही. म्हणून मुळात वासना वाईट नाही, ती दुर्वासना आहे का सद्वासना आहे याच्यावर अवलंबून आहे. वासना तृप्त सखोल योगी भव्य सुप्रसन्न, कशी व्यक्ती पाहिजे? प्रसन्न पाहिजे. ते केव्हाही बघा चेहरा पडलेला, सगळं काही आहे, खाल्लात का नाही, जेवलात का नाही, हो दोन्ही वेळा जेवलो, नको इतकं जेवलेलो आहे तरी चेहरा पडलेला आहे. अंगावर वस्त्र आहे का नाही, हो चांगलं आहे. राहायला घर आहे का नाही, आहे. माणसं आहेत का नाही विचारण्याची, सगळं काही आहे, पण चेहरा याचा पडलेला. सदा खिन्न, सदा व्यग्र, सदा संत्रस्त असा का असं जर विचारला तर तोच त्याला कारण असतो. मनुष्यच आपल्या दुःखाला कारण असतो, दुःख असण्याचे कारण. आणि दुःख असताना देखील सुखात किंवा आनंदात राहण्याची कला परमार्थ शिकवत असते. परिस्थिती बदलत नसते. स्वरूपानंदांचं, स्वामी स्वरूपानंदांचं वाक्य आहे की परमार्थ हा परिस्थितीत बदल घडवणारा नसून आहे ती परिस्थिती आनंदानं भोगण्याची कला म्हणजे परमार्थ आहे. काही काही मंडळी येतात इथे अनुग्रह म्हणा किंवा ध्यान समजून घेण्यासाठी येतात, आणि मग नंतर थोड्या दिवसांनी येतात आणि म्हटलं मी अनुग्रह घेतला, मी ध्यानाला लागलो, पण माझी पत्नी अजून बदलत नाही. तेव्हा त्यांना सांगायला लागतं की तुमच्या साधनेने पत्नी बदलणार नाही आहे, पत्नी तशीच राहणार आहे. तिला बदलावं असं वाटलं तर ती बदलणार नाही, ती तशीच असताना तुम्ही कसे वागता आणि तिच्याशी जमवून घेता आणि आपलं आयुष्य सुखाचं करता हे तुम्हाला शिकायचंय. त्यामुळे पुष्कळ वेळा परमार्थाबद्दल किंवा संतांच्या कृपेबद्दलच्या कल्पना आपल्या अशा असतात की संतांची कृपा झाली, सद्गुरू भेटले, अनुग्रह झाला की आपलं सांसारिक वातावरण बदलणार आहे.
तसं ते बदलणार नाही. परमार्थाच्या मार्गावर आपण वाटचाल करणार आहोत आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आपली वाटचालही चालू राहणार आहे आणि आपलं जीवन अधिक सुखावह होणार आहे. त्यामुळे सुख दुःखाचा दुसरा कोणीही त्याला कार्यकारण असत नाही, आपणच त्याला कारण असतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. हरी ओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा कृतः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलेत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्तिरचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15.
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70:20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोतेहो आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. ऐकूया पारंपरिक गीत आणि संगीत रचना. स्वर आहे आर्यन पराडकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर आहे मीना जोशी यांचा.

श्रोते हो आता ऐकूया प्रवीण दवणे यांची गीतरचना. संगीत आहे नंदू होनप यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। तो शेतकरी सकाळी उठला। गावातल्या लोकांना त्याने स्वामी समर्थांच्या भेटीसंबंधी भरभरून सांगितलं। आपल्या पूर्वस्मृती स्वामींच्या स्पर्शाने कशा जाग्या झाल्या आणि गेल्या जन्मी आपण हरणाचं पाडस कसं होतो हे सविस्तर त्याने सर्वांना सांगितलं। लोकांची उत्सुकता वाढली आणि सगळा गाव स्वामींच्या दर्शनासाठी लोटला। स्वामी औदुंबराखाली बसले होते। गावातल्या काही सवाष्ण बायकांनी स्वामींना ओवाळलं। काही दत्तभक्तांनी स्वामींची पूजा केली। काही भक्त तर स्वामींच्या तेजस्वी देहाकडे पाहतच राहिले। सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले। सर्वजण स्वामींना एकमुखाने सांगू लागले, स्वामी गावात चला, आमच्या गावात एक मठ आहे, तिथे आपण राहा, म्हणजे आम्हाला तुमची मनोभावे सेवा करता येईल। कालचा शेतकरी सुद्धा सर्वांबरोबर होताच। तो शेताकडे आपल्या बैलांना घेऊन निघाला होता। त्यांनी सुद्धा स्वामींना विनंती केली। स्वामी मंद हसले। पौर्णिमेचं चांदणं पसरावं तसं सर्वांना वाटलं। सर्वजण स्वामींसमोर हात जोडून उभे होते। इतक्यात काय झालं तर

0: शेतकऱ्याचा एक बैल अचानकपणे खाली कोसळला. त्याने शरीराला आचके दिले आणि क्षणार्धात तो गतप्राण झाला. शेतकऱ्याचा धीर खचला. तो स्वामींकडे व्याकुळ नजरेने पाहू लागला. पाडस हरवलेल्या हरिणीच्या डोळ्यातली व्याकुळता त्या क्षणी त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात उतरली होती. स्वामींना त्यांनी मूकपणे विनंती केली. स्वामींनी बसल्या जागेवरून बैलाला हाक मारली आणि काय आश्चर्य, बैल ताडकन उठून उभा राहिला. स्वामींच्या जवळ गेला. स्वामींनी त्याच्या पाठीवरून हात फिरवला. त्याच्या मस्तकावर क्षणभर हात ठेवला तेव्हा तो बैल मनुष्यवाणीत बोलू लागला की स्वामी, गेल्या जन्मी मी कोण होतो ते सांगा ना. स्वामींनी बैलाला म्हटलं, तू हिमालयातल्या त्या हरणाच्या पाडसाची माता होतास. ह्या जन्मी तू बैल झालास, आपल्या धन्याची सेवा केलीस. तुझ्या मोक्षाचा क्षण अगदी नजीक आला आहे. थोडे दिवस ह्या शेतकऱ्याची सेवा कर. एक दिवस तू माझ्याकडे आपण होऊन येशील. तो तुझ्या मोक्षाचा क्षण असेल. शेतकरी आनंदाने स्वामींच्या पाया पडला. बैलाने सुद्धा आपले पुढचे दोन पाय स्वामी चरणांपाशी ठेवले आणि नमस्कार केला.
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त.
0: ऐकूयात स्वामी संदेश. भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एक लक्षात ठेवा की प्रत्येक जन्मात अगोदर भेटलेल्या आणि आपल्या ह्या आयुष्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींशी आपली सतत भेट होत असते. फक्त आपल्या पूर्वस्मृती सुप्तावस्थेत असतात, त्यामुळे आपल्याला काहीच आठवत नाही. इतकंच, हरिणी आणि तिचं पाडस यांची ह्या जन्मी पुन्हा भेट झाली. फक्त स्वामींची कृपा झाली म्हणून दोघांना आपल्या गतजन्मातले नातेसंबंध समजले. इतकंच. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींची निस्सीम सेवा केलीत तर तुमच्यासुद्धा आयुष्यात स्वामी डोकावल्याशिवाय राहणार नाहीत.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 18 मे. वृत्ती भगवंताच्या ठिकाणी स्थिर ठेवावी. माझा देह परमार्थाच्या आड येतो हे म्हणणं खरं नाही. तो मदत करतो किंवा आड येतो या दोन्हीत विशेष तथ्य मानू नये. माझी वृत्ती कुठे गुंतते हे पाहावं. भगवत भजनात दिवस घालवावा असं वाटू लागलं, पण संगत मिळाली खेळ खेळणाऱ्याची, तेव्हा त्याचं मन कशाला मोडा असं म्हणून खेळू लागला. भगवंताच्या स्मरणात राहण्याच्या वृत्तीपासून ढळू लागला तर कसं होणार. आईने आजवर खस्ता खाल्ल्या, लहानाचं मोठं केलं, तीच आई लग्न झाल्यावर विषयाच्या आड येऊ लागली आणि म्हणून वैर्यासारखी वाटू लागली. वास्तविक दोघांच्याही देहात फरक होण्यासारखं असं काहीच झालं नाही, पण वृत्तीत बदल झाला. विषयातच मी गुंतून राहू लागलो, याला काय करावं. मी सुखी कशाने होईन हे आपण आपल्या कल्पनेनेच ठरवलं, पण या जगात पूर्ण सुख किंवा पूर्ण दुःख असं काही आहे का? जे खरं असेल किंवा खोटं असेल याची आपल्याला खात्री नाही. त्या बाबतीत आपण रिकाम्याच कल्पना करीत बसतो. दुसरा मनुष्य ज्यावेळी आपल्याला त्रास देतो त्यावेळी त्यामध्ये 50% आपली कल्पना असते. बाकी उरले 50% त्याबद्दल त्याने दिलेला त्रास मी करून घेणार नाही ही वृत्ती असावी, म्हणजे संपलं. आपली वृत्ती सारखी बदलत आहे आणि जगही सारखं बदलतं आहे. त्यामुळे अमुक परिस्थितीमुळे सुख किंवा अमुक परिस्थितीमुळे दुःख होतं हे वाटणं खरं नव्हे, कारण सुखदुःख अस्थिर असतं. शास्त्रांचे नियम हे वृत्तीला स्थिर करतात. भजन, पोथी वाचन, मंदिर बांधणं वगैरे गोष्टी जर वृत्ती सुधारण्यासाठी न केल्या तर ती नुसती करमणूक होते, त्यापासून खरा फायदा होत नाही. आगगाडी रोज काशीला जाते, पण तिला काही काशी यात्रा घडत नाही. यात्रा घडते ती आत बसलेल्या लोकांना. गंगा स्नान, विश्वेश्वराचं दर्शन वगैरे आतल्या लोकांना घडतं. त्याचप्रमाणे देहाने नुसता पूजापाठ करून परमार्थ घडत नाही. आपली वृत्ती भगवंताच्या ठिकाणी चिकटली पाहिजे. भगवंताचं रूप सारखं समोर ठेवता येणार नाही, पण त्याचं रूप लक्षात आलं नाही तरी आपण त्याचं नाम घेतो हे लक्षात राहिलं तर वृत्ती सुधारेल. आपल्या डोळ्यात अगदी बारीक कण गेला तरी तो खुपतो. त्याही पेक्षा वृत्ती सूक्ष्म असते, ती भगवंतालाच कळते, म्हणून त्याच्यापाशी लबाडी चालत नाही. विषयाचा भोग आला असता जो त्यामध्येच गुंतत नाही त्याच्यावर भगवंताची खरी कृपा झाली हे समजावं. भगवंतापासून वेगळं न राहणं, त्याचं विस्मरण न होऊ देणं, त्याच्या स्मरणात राहणं, त्याच्या नामात राहणं, यात खरं समाधान, शांती आणि सुख आहे. वृत्ती स्थिर होणं, शांत होणं याचं नाव समाधान, आणि भगवंताकडेच वृत्ती सारखी राहणं याचं नाव समाधी होय. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत यशवंत देव आणि स्वर आशा भोसले.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: ऐकूया प्रभू सोमनाथा हे जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार प्रभाकर जोग. स्वर आशा भोसले.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग. संगीत चंद्रशेखर कामेरकर आणि स्वर आशा भोसले यांचा.

श्रोते हो आता ऐकूया सुधीर मोघे यांची गीतरचना. संगीत आहे सुधीर फडके यांचं आणि स्वर आहे अरुण इंगळे, शोभा जोशी, देवकी पंडित, श्रीकांत पारगावकर, रवींद्र साठे आणि रंजना जोगळेकर यांचा.

0: श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 9:00 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

श्रोते हो, अधिक मासानिमित्त उपासनेचा विशेष कार्यक्रम सादर करत आहोत अधिक मास महात्म्य। सुरुवातीला आपण ऐकणार आहोत अधिक मासातल्या आजच्या अध्यायाचं सार, त्यानंतर अधिक मासातल्या पोथीतील आजचा अध्याय, त्यानंतर तिथीनुसार आजच्या अध्यायाची दानाची महती, अधिक मासाची आरती आणि त्यानंतर परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांच्या वाणीतून विष्णू सहस्रनाम प्रसारित होणार आहे आणि उपासनेची सांगता 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या जपाने होणार आहे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तिसुधा। तर ऐकूयात अधिक मास महात्म्य।

अधिक मास पोथी अध्याय दूसरा। श्री गणेशाय नमः। कृष्ण युधिष्ठिराला म्हणाला, तू मला प्रश्न केलास, पण त्याचं उत्तर देताना मला पुष्कळ गुप्त गोष्टी सांगाव्या लागणार आहेत, पण तुम्ही मला प्रिय आहात म्हणून सांगतो। मलमास किंवा अधिक मास याला सर्व मासांमध्ये कोणत्याही प्रकारचं महत्त्व नव्हतं। कोणत्याही शुभ कार्याला तो वर्ज्य असे, कारण सूर्याची गती त्या मासात मोजली जात नसे। तसंच प्रत्येक स्थिरचर वस्तूंना अधिष्ठात्री अशी कोणती तरी देवता असते, स्वामी असतो, त्यामुळे त्याला मान असतो। पण रवी संक्रांती ज्या मासात धरली जात नाही, त्या मलमासाची इतर सर्व महिने चेष्टा करू लागले, धिक्कार करू लागले। तो मास मानवी रूप धारण करून दुःख करू लागला। आपल्या अपमानाने तो दुःखाने मूर्छित पडला, पुन्हा सावध झाला, खूप शोक करू लागला। मग त्याला एक उपाय सुचला, आपण श्रीहरीला शरण जावं, त्यालाच आपलं दुःख सांगावं। तो एकदम वैकुंठात गेला। तिथे मी नारायण स्वतः असतो। त्याने तिथे जाऊन रत्नखचित सिंहासनावर बसलेल्या वैकुंठनाथाला नमस्कार केला आणि आपली दीन अवस्था सांगून करुणा भाकली। त्याने देवाची स्तुती केली। श्रीहरी म्हणाला, इथे वैकुंठात दुःखाला स्थान नाही, तरी तू का रडतोस? तुझं दुःख काय ते मला सांग। तेव्हा मलमासाने स्वतःचा कसा अपमान होतो ते सांगितलं आणि पुन्हा तो दुःखाने मूर्छित पडला। श्रीहरीने गरुडाला सांगून त्याच्याकडून पंखांनी त्याला वारा घातला। तेव्हा मलमास सावध झाला आणि म्हणाला, या उपचाराने काय होणार? माझं दुःख दूर करा। त्याला श्रीहरी म्हणाला, वत्सा उठ, आपण गोलोकात जाऊ। तिथे द्विभुज मुरलीधर श्रीकृष्ण बसतो। तो जनांचं दुःख दूर करण्यात मजपेक्षा श्रेष्ठ आहे, असं म्हणून हरीने त्याचा हात धरून गोलोकाला गमन केलं। गोलोक कुठे आहे आणि कसा आहे? विश्वाचं कारण असणारा जो विभू, त्याचं तेज अत्यंत विशाल आहे। त्यात सत्यलोक, वैकुंठ आणि कैलास असे तीन लोक असून गोलोक त्यांच्याही पलीकडे आहे। त्या गोलोकात एक सुंदर ज्योती आहे। त्या ज्योतीच्या अंतरंगात अत्यंत तेजस्वी असा किशोर वयाचा पितांबरधारी मुरलीधर आहे। त्याचं सौंदर्य, प्रभाव, पराक्रम, स्वरूप, तेज, ज्ञान सर्वच इतर सर्व देवांच्या पेक्षा श्रेष्ठ आहे। मलमासाला घेऊन वैकुंठनाथ विष्णू त्या लोकात गेला। तिथे मुरलीधर पुरुषोत्तमाचं दर्शन घेतलं। त्यासमयी अश्रू ढाळीत असलेल्या दीनवदन अशा मलमासाचा परिचय पुरुषोत्तमाला त्यांनी करून दिला। ओम नमो भगवते वासुदेवाय।

रवि संक्रांती ही न असे हा निखिल जगाचा मळ म्हणोनी अस्पृश्य जाणा केवळ यासी शुभ कार्यार्थ सकळ अशुभ म्हणोनी वर्जिती ऐसी सर्वी केली निर्भत्सना ती ऐकता तो अधिक महिना परम दुःखे विलपत नाना चिंताग्रस्त जाहला आणि म्हणे हाय हाय कटकटा हे केले काय आता धरू कोणाचे पाय काही उपाय सुचेना ऐसे बोलत मूर्छित पडला पुनश्च धैर्य धरोन उठला तो अंतरी उपाय सुचला शरण जावे हरीस मग राया जो अधिक मास वेगे पावला वैकुंठास जेथे मी प्रत्यक्ष जगदीश वसत असे सर्वदा मग अंतर्गृही प्रवेशुनी हरीसी पाहे न्याहाळूनी तो रत्न खचित सिंहासनी बैसला असे आनंदे।

दुख नाही, ऐसे असता तू ये ठाई, येऊ न किमर्थ रडतोसी। अरे हे माझे वैकुंठ स्थान, केवळ आनंदाचे सदन, येथे नाही शोक जरा मरण, ऐसे असता

मजसी सांगपा ऐसे हरीचे ऐकता भाषित मलमास झाला अति हर्षित म्हणे देवा तुझला जगात अज्ञान ऐसे काय असे तू सर्वज्ञ ब्रह्मांड नायक सर्वदृक सर्वसाक्षी एक आकाशापरी विश्व सकळीक व्यापून राहिला आहेसी ही चराचर भूते।

कारण स्वेच्छामय विभूचे तेज जाण अनंत विशाल नित्य उल्बण ऐसे असे साचार तये तेजा भीतर देख सुंदर असती तीन लोक त्यात जो सर्वोपरी एक तोच गोलोक जाणीजे तो परब्रह्मा ऐसा शाश्वत तीन कोटी योजने विस्तृत

योजनांवर दक्षिण सव्य बाजूसी सुंदर दोन लोक आहे तपई त्यात दक्षिण भागी जो एक तोची जाण वैकुंठ लोक तयाचा विस्तार अति सुरेख एक कोटी योजने आणि तये लोकी जे वसती ते सर्व ही वैष्णव असती विष्णु समान तय।

योजनवर असे विस्तार तयाचा तेथीची स्थिती पाहता सतत पार्षदगणची सर्व वसत सकळही ते भाग्यवंत भिये कृतांत तयासी जैसा साक्षात उमारमण तैसेच दिसती संपूर्ण शूल।

मागुती हळूच उघडूनी बळे पुढे गमन आरंभिले। पाठी घालून मलमासास तयासह तो वैकुंठेश मंद मंद चालत

अधिक मास महात्म्य या अधिक मासाच्या दैनंदिन उपासनेमध्ये तिथीनुसार दानाचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. आपण दर तिथीला एक अध्याय वाचत आहोत. आजच्या तिथीला आपण दुसरा अध्याय ऐकला. या अध्यायाची दानाची महती अशी: एक दिवस एकादशीसारखा उपवास, दुसऱ्या दिवशी एक वेळ जेवण, असं महिनाभर एका आड एक दिवस करावं आणि अधिक मासाच्या शेवटी एका द्विजाला भोजन आणि यथाशक्ती दक्षिणा द्यावी. ओम श्री विष्णवे नमहा. आता ऐकूयात अधिक मासातील पुरुषोत्तमाची आरती.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात 9:00 AM. याचं पुनःप्रसारण 9:00 AM.

परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या ओघवत्या वाणीतून ऐका समर्थ श्री रामदास स्वामी रचित ग्रंथराज दासबोधावरील निरूपणाचा कार्यक्रम दासवचन। दासवचन भक्तिसोधावरून ऐका रोज सकाळी 10 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता। याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा। स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला राग छाया नट।

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेला राग छायानट. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेली भैरवी ठुमरी.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत डॉक्टर वसंतराव देशपांडे यांनी गायलेली भैरवी ठुमरी. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका सकाळी 6 ते 6:55 या वेळेत. मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज सकाळी 6 वाजता. याचं पुनःप्रसारण दुपारी 3 वाजता.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष। याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली सरस्वती नंदन यांची भक्तिरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

0: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम। या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या। नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या। अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता।
1: श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
2: संगीतकार वसंत देसाई यांच्या संगीत रचनेतील गदी माडगुळकर यांचं गीत आता ऐकूया, स्वर आशा भोसले यांचा।

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया शांताराम आठवले यांची गीतरचना. संगीत आहे सी बालाजी यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. आता ऐकूया वंदना विटणकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे ज्योत्स्ना हर्डीकर यांचा.

0: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, आता ऐकूया संत चोखामेळा यांची अभंगरचना. संगीत आहे श्रीधर फडके यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओ वरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना, स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे सुहास शामगावकर यांचा.

ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे पद्मजा फेणाणी जोगळेकर यांचा.

0: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर पल्लवी पोटे यांचा.

श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे प्रतिभाताई परांजपे यांचं आणि स्वर आहे श्रीपाद भावे यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना, संगीत आशिष केसकर आणि स्वर आनंद भाटे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 भक्तीसुधावर.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता। याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। भक्ति सुधा इंटरनेट रेडियो वरून ऐका, सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। मंगलध्वनी भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता, याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूयात समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

समर्थ श्रीमद दासबोधातला दुसरा दशक आणि समास आठवा आपण पाहतो आहोत. सद्विद्या निरूपण काही लक्षणं सांगितलेली आहेत ती ज्या महापुरुषाच्या अंगी सहजच असतात, साधकांनी मात्र ते मोठ्या प्रयत्नांनी मिळवावे लागतात. दक्ष धूर्त योग्य तार्किक सत्य साहित्य नेमक भेदक कुशळ चपळ चमत्कारिक नाना प्रकारे आदर सन्मान तारतम्य जाणे प्रयोग समय व प्रसंग जाणे कार्याकारण चिन्हे जाणे विचक्षण बोलिका सावध. समर्थांचा आवडता शब्द, काही काही शब्द समर्थांचे अतिशय आवडते आहेत आणि त्याच्यावर त्यांनी पुन्हा पुन्हा भर दिलाय. तसं सावधपणा त्याच्यावर समर्थांचा भर आहे. व्यवहारातही सावध पाहिजे आणि परमार्थातही सावध पाहिजे. सामान्यतः जो व्यवहारात सावध असतो त्याचं परमार्थाकडे लक्षच नसतं. आणि काही मंडळी परमार्थात सावध राहण्याचा प्रयत्न करतात आणि व्यवहाराकडे दुर्लक्ष करतात. परंतु समर्थांसारख्या संतांना हे मान्य नाही. ते म्हणतात व्यवहारातही सावध पाहिजे आणि परमार्थातही सावध पाहिजे. जे काम ज्या वेळेला आपण करत असतो त्यावेळेला पूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष देऊन एकाग्रतेने तन मन धनाने ते काम झालं पाहिजे. आणि ते काम झालं की तो कप्पा बंद करून दुसरा कप्पा उघडला पाहिजे. असं जर व्यक्ती करेल आणि मनाचा गोंधळ जर होणार नाही तर एकच व्यक्ती अनेक काम एकाच वेळेला करू शकते. आणि अशी जी मोठी मोठी माणसं आज आपल्या दृष्टीसमोर आहेत त्यांचं जर जीवन पाहिलं तर असंच लक्षात येतं की एका व्यक्तीच्या अंगी हे इतके गुण आले कसे. तर एक गुण आला की त्याच्या बरोबर आपोआप इतर गुण येत असतात. एक गुण विशेष उत्कट असतो आणि बाकीचे जे गुण आहेत ते त्याला पोषक असतात. परंतु ते मिळवण्याचा प्रयत्न आपण मात्र मोठ्या जिद्दीनं आणि सातत्याने करत राहायला पाहिजे. म्हणजे तर सावध साक्षेपी, साक्षेप पाहिजे. कसं तरी कर्म करायचं नाही, जे कर्म करायचंय ते पद्धतशीरपणे नीट नेटक व्यवस्थित असं व्हायला पाहिजे. साक्षेपी असा साधक पाहिजे. आगम निगम शोधक ज्ञान विज्ञान बोधक निश्चयात्मक. ज्ञान विज्ञान सर्व तऱ्हेचे बद्दल माहिती असणारा आणि निश्चयात्मक जे काही करायचंय त्याबद्दल निश्चय झाला पाहिजे. हा निश्चयच बहुधा होत नाही असं दिसतं. विशेषतः तरुण वयात जी मंडळी असतात त्याच्यामध्ये हे करायचं का ते करायचं ते करायचं इतकी गोंधळलेली असतात की त्यांच्या डोळ्यासमोर नेमकं करत काही कळतच नाही की आपले जीवन काय आहे कशासाठी आहे. खरं सांगायचं तर पुष्कळ मंडळींना आपल्या जीवनामध्ये आपलं मिशन काय आहे कशासाठी आपला जन्म आहे हे कळतच नाही असं दिसत. ते कळेपर्यंत वयाशी 30, 40, 50, 60 वर्ष सुद्धा काही वेळा उलटून जातात आणि मग उशिरा केव्हा तरी असं वाटायला लागतं की आपल्याला हे करायचं होतं. अशी बरीच मंडळी येतात आणि मग म्हणतात आम्हाला फार उशीर झाला. पण शेवटी मग त्यांना सांगावं लागतं की ठीक आहे उशीर झाला असला तरी आता उर्वरित आयुष्य जे आहे ते ह्या नरजन्माचं सार्थक करण्यासाठी तुम्ही लावा. कारण एका जन्मात होणारी ही गोष्ट नाही. पण साध्या व्यावहारिक गोष्टीत देखील कोणतं आपलं काम आहे एवढं एखादी गोष्ट मला आवडते म्हणून ती मी स्वीकारली असं म्हणून चालणार नाही. काही काही उद्योगाच्या बाबतीत तर असं आहे, काही काही कलांच्या बाबतीत तर असं आहे. ज्याला आवाजाची देणगी नाही तो जर संगीत शिकायला लागला, लयाची कल्पना नाही, लय कशी असावी, आवाज नाही, त्याच्यातलं काहीच ज्ञान नाही, असा जर का संगीत शिकायला लागला तर त्याची आवड आहे म्हणून त्याला शिकता येईल का? त्यांनी फार तर श्रोता व्हावं चांगला, परंतु स्वतः गाता येईल असं नाही. जसं डॉक्टरीच्या व्यवसायामध्ये मुळात त्याची आवड असावी लागते. रक्त पाहून चक्कर ज्याला येत असेल तो जर का मेडिकल कोर्सला गेला आणि तो जर म्हणाला मला डॉक्टर व्हायचं किंवा तो म्हणतच नाही त्याचे पालक म्हणतात म्हणून तो जर त्या ठिकाणी गेला तर ते काम तो करू शकणार नाहीये. त्यामुळे कोणतीही गोष्ट निवडताना त्याची आवड काय आहे, पात्रता काय आहे, परिस्थितीची अनुकूलता किती आहे ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन जर एखादी गोष्ट निवडली तर ती व्यवहाराच्या दृष्टीनं देखील त्याला यश देणारी ठरते आणि ती परमार्थाचं साधन देखील बनू शकते. पण ह्याच्यासाठी जो विचार विवेक पाहिजे तो पाहिजे आणि त्याच्या जोडीनं आग्रह जो असतो पालकांचा म्हणा किंवा मुलांचा म्हणा तो आग्रह सोडून शांत तऱ्हेनं स्वतःला जोपता आलं पाहिजे, स्वतःला समजून घेता आलं पाहिजे. दुसरा करतो म्हणून मी करतो असं पुष्कळ वेळा दिसतं आणि मग अपयश येतं. त्यामुळे काही एका वयानंतर ही दृष्टी आली पाहिजे की अंतर्मुखून स्वतःला तपासा
काय गुण आहेत, काय दोष आहेत, काय पात्रता आहे, आणि इतकं सगळं करून यश मिळतं का नाही हे न करता आपण आपलं काम करत राहायचं आहे. असं सर्व हे आपल्याला ऐहिक दृष्टीनं सुद्धा आणि पारमार्थिक दृष्टीनं सुद्धा या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. म्हणून त्यांनी जे म्हटलेलं आहे, सावध साक्षेपी साधक असा पाहिजे. सत्यवचनी, सत्याचा अर्थ सुद्धा गोंधळ आहे आपल्याकडे पुष्कळ वेळा. सत्य याचा अर्थ खरं बोलणं नव्हे, सत्य असं असावं की जे हिताचं आहे. जसं एखाद्याला डॉक्टरने सांगितलं पेशंट आल्यानंतर, अहो काय उपयोग नाही, तुम्ही जाणार आता, असं जर म्हटलं तर ते बरोबर ठरणार नाही. त्याला दिलासा दिला पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे. किंवा एखादा आजारी येऊन भेटायला गेला मनुष्य आणि त्यांनी जर सांगितलं त्याच्या ठिकाणी, अहो काय उपयोग नाही, तुमच्या चेहऱ्यावरून दिसत आहे, तुम्ही काय आता काळाच्या याच्यामध्ये जाणार, तुम्ही आता फार दिवस राहत नाही, त्याला सत्य म्हणत नाही. किंवा खाटकाणी काठिकाणी जर विचारलं गाय कोणत्या दिशेला गेली तर ती दिशा दाखवणं ह्याला सत्य म्हणत नाही, तिला वाचवण्यासाठी उलटी दिशा दाखवणं हे सत्य म्हटलेलं आहे. त्यामुळे व्यवहार जो आहे तो सत्यानृतन मिथिनी कृत्य म्हटलेला आहे. सत्य आणि अनृत हे दोन्हीनी मिसळलेला असा व्यवहार असतो. त्यामुळे सत्य वचन याचा अर्थ खरं बोलणं असं नव्हे, हिताचं बोलणं, त्या परिस्थितीला त्या स्थितीला योग्य असेल असं सांगणं, असा सत्यवचनी पाहिजे. शुभवचनी, चांगलं बोलावं, चांगली इच्छा करावी. इच्छा जर वाईट असेल मनामध्ये मुखातून येणारं वचन तर शुभ होणार कसं. झाड लावताना तर निदान चांगलं बी लावावं, म्हणजे कदाचित चांगला वृक्ष चांगलं झाड येण्याची शक्यता आहे. बीज जर मुळात किडकं असेल तर चांगल्या झाडाची अपेक्षा आपण कशी करणार. आपण चिरंजीव म्हणतो मुलाला किंवा लहान मुलाला लिहिताना, आपल्यापेक्षा लहान व्यक्तीला लिहिताना चिरंजीव अमके अमके असं लिहितो. वस्तुतः चिरंजीव असतो का कोणी? पण म्हणून आपण असं म्हणत नाही माझ्या मरणाऱ्या मुला, असं काही त्याला आपण लिहित नाही, आपण चिरंजीवच म्हणतो. त्याचा अर्थ असा की नेहमी बोलताना किंवा मनात देखील शुभ गोष्टी ठेवाव्यात, अशुभाचं निराकरण करावं, त्यातून प्रारब्धानुसार जे काही घडणार असेल ते, पण इच्छा नेहमी चांगल्याची असावी. मग शुभ वचन आहे, कोमळ वचन आहे, जे बोलणं असेल मृदू असावं, दुसऱ्याला आनंद देईल असं असावं, त्याच्यामधून प्रेम व्यक्त व्हावं, भाव व्यक्त व्हावा, त्याच्याविषयीचा आदर व्यक्त व्हावा, असं कोमळ वचन असावं. आणि एक वचनी, निश्चय वचनी, सौख्य वचनी, म्हणजे एक वचन जे आहे ते किती तऱ्हेनं असावं हे समर्थांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे. वासना अतृप्त असा तो पाहिजे, वासनाच नसली पाहिजे. आणि त्या वासना जर पुन्हा दुर्वासना असतील तर मग आणिकच अधोगतीला नेणार आहे. त्यामुळे मुळातच वासना नसणं आणि असलीच तर ती चांगल्या गोष्टीची असणं, चांगल्या गोष्टीची वासना जर असेल, सद्वासना ज्याला म्हटलेलं आहे, सत्कडे नेणारी जर वासना असेल तर त्याला वासना म्हणत नाहीत. आणि ती जी काही इच्छा आहे ती तृप्त करण्याचं किंवा ती वासना शमवण्याचं काम भगवंतांकडून संतांकडून होत असत. त्यामुळे ती वासना वाईट नाही. म्हणून मुळात वासना वाईट नाही, ती दुर्वासना आहे का सद्वासना आहे याच्यावर अवलंबून आहे. वासना तृप्त सखोल योगी भव्य सुप्रसन्न, कशी व्यक्ती पाहिजे? प्रसन्न पाहिजे. तर ते केव्हाही बघा चेहरा पडलेला, सगळं काही आहे, खाल्लात का नाही, जेवलात का नाही, हो दोन्ही वेळा जेवलं, नको इतकं जेवलेलो आहे तरी चेहरा पडलेला आहे. अंगावर वस्त्र आहे का नाही, हो चांगलं आहे. राहायला घर आहे का नाही, आहे. माणसं आहेत का नाही विचारण्याची, सगळं काही आहे, पण चेहरा ह्याचा पडलेला. सदा खिन्न, सदा व्यग्र, सदा संत्रस्त असा का असं जर विचारला तर तोच त्याला कारण असतो. मनुष्यच आपल्या दुःखाला कारण असतो, दुःख असण्याचे कारण. आणि दुःख असताना देखील सुखात किंवा आनंदात राहण्याची कला परमार्थ शिकवत असते. परिस्थिती बदलत नसते. स्वरूपानंदांचं, स्वामी स्वरूपानंदांचं वाक्य आहे की परमार्थ हा परिस्थितीत बदल घडवणारा नसून आहे ती परिस्थिती आनंदानं भोगण्याची कला म्हणजे परमार्थ आहे. काही काही मंडळी येतात इथे अनुग्रह म्हणा किंवा ध्यान समजून घेण्यासाठी येतात, आणि मग नंतर थोडे दिवसांनी येतात आणि म्हटला मी अनुग्रह घेतला, मी ध्यानाला लागलो, पण माझी पत्नी अजून बदलत नाही. तेव्हा त्यांना सांगायला लागतं की तुमच्या साधनेने पत्नी बदलणार नाही आहे, पत्नी तशीच राहणार आहे. तिला बदलावं असं वाटलं तर ती बदलणार नाही, ती तशीच असताना तुम्ही कसे वागता आणि तिच्याशी जमवून घेता आणि आपलं आयुष्य सुखाचं करता हे तुम्हाला शिकायचं आहे. त्यामुळे पुष्कळ वेळा परमार्थाबद्दल किंवा संतांच्या कृपेबद्दलच्या कल्पना आपल्या अशा असतात की संतांची कृपा झाली, सद्गुरू भेटले, अनुग्रह झाला की आपलं सांसारिक वातावरण बदलणार आहे.
तर तसं ते बदलणार नाही. परमार्थाच्या मार्गावर आपण वाटचाल करणार आहोत आणि आहे त्या परिस्थितीमध्ये आपली वाटचालही चालू राहणार आहे आणि आपलं जीवन अधिक सुखावह होणार आहे. त्यामुळे सुख दुःखाचा दुसरा कोणीही त्याला कार्यकारण असत नाही, आपणच त्याला कारण असतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. हरी ओम. जय जय रघुवीर समर्थ. ओम ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा कृतः कस्य स्विद्धनम्.

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत समर्थ रामदास स्वामी रचित दासबोधावर आधारित निरूपणात्मक मालिका दासवचन. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रोते हो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

पवित्र अधिक मासानिमित्त भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम ऐका, अधिक मास महात्म्य। अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज ऐका अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू

सहस्रनाम या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविध भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तिसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।
1: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
0: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे तिरुमले श्रीनिवास यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा। श्रोते हो, भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून रोज सकाळी 10:45 ऐका हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन। भक्तिसुमन या कार्यक्रमातून नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा आनंद घ्या रोज सकाळी 10:45। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:15।
1: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा। फोन नंबर आहे 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30।
1: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता ऐकूया श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार आहेत हरिभक्त परायण, क्रांतिगीता महाबळ. आयोजक ग्रंथपारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत, तरी उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा श्रवणानंद घ्यावा ही नम्र विनंती.
1: असुरांच्या सर्व सेनेला तिने अशा वेगवेगळ्या भयानक प्रकाराने मारलं असं वर्णन या सप्तशतीच्या ह्याच्यामध्ये केलेलं आहे त्या कालीने. आणि त्याच्यापाठोपाठ चंड आणि मुंड सेना तर मरतेच आहे, त्याच्याबरोबर हे दोन महाराक्षसही त्या ठिकाणी आले, त्यांनाही भूमीवर पाडून चंड आणि मुंड या दोनही असुरांचा त्या कालीने त्या ठिकाणी वध केला, खटवांगाने शिरच्छेद केला, तलवारीला हात घातला, केस पकडले एका हाताने, शिरच्छेद करायला सोपं जातं म्हणे, केस पकडले मधलं अंतर बरोबर बघा, सगळीकडे हातात मुणकं धरलेलं आहे केस पकडून. काली मातेच्या हातामध्ये सुद्धा एका हातात खटवांग आहे, दुसऱ्या हातामध्ये दैत्याचं मुणकं आहे, त्यातून गळणारं रक्त तिने प्यायलेलं आहे म्हणून जीव लाल आहे. रक्त प्यायलेली आहे. काय भयानक असेल हो प्रकरण हे सगळं. आणि ते वर्णन इतकं आहे विभत्स की ते प्रत्यक्षात काय कसं दिसत असेल, प्रत्यक्ष कसं असेल. आणि अशा तऱ्हेने कालीनी चंड आणि मुंड या दोघांनाही मारलेला आहे, शिरच्छेद केलाय. आणि एवढंच नव्हे तर चंड आणि मुंड या दोघांची मुंडकी घेऊन आली आहे ती, आणि त्या देवीला देते आणि सांगते की हे बघ चंड आणि मुंड हे दोन राक्षस मी तुझ्यासाठी मारलेत. आणि त्या चंडी देवता जी आहे, नमश्चंडिका येई, प्रत्येक वेळेला चंडिकेला नमस्कार, जगदंबा जी आहे, महासरस्वती रूपानी आत्ता आहे, तिला नेऊन म्हणाली की हे बघ तुझ्यासाठी मी हे दोन राक्षस चंड आणि मुंड मारून आणलेले आहेत, त्यांची मस्तकं तिच्यासमोर ठेवली आणि आता उरलेलं काम तू करायचेस, चंड मुंडांना मी मारलं, शुभ म्हणा तू मार. आणि चंड आणि मुंड या दोघांना मारलं म्हणून त्या काली मातेला चामुंडा हे नाव मिळालं. चंड आणि मुंड यांचा वध करणारी ती चामुंडा. त्यानंतर अनेक प्रकारच्या दैत्यांचे उल्लेख आहेत, अनेक प्रकारचे असुर त्यांची भली मोठी यादी आहे, कोणकोणता असुर कोणकोणत्या शस्त्र घेऊन आला आणि ह्या देवीनी. आणि त्यावेळेला इथे आणखीन एक चमत्कार दाखवलेला आहे, सगळ्या देवांच्या शक्ती त्यावेळेला तिच्या मदतीला आलेल्या आहेत अंबिकेच्या. म्हणजे वराहाची वाराही, नरसिंहाची नारसिंही, विष्णूची वैष्णवी, रुद्राची रौद्री, इंद्र नारायणाची नारायणी, इंद्राची ऐंद्री, या सगळ्या शक्ती. आणि तशाच कुमाराची कौमारी, आपल्याला कुमार म्हणजे स्कंद माहिती असेल, कार्तिकेय, उत्तर हिंदुस्थानामध्ये कार्तिकेय स्कंद हा ब्रह्मचारी मानला जातो. कार्तिक स्वामी दर्शन पण घेत नाहीत बायका, ठराविक दिवस एकच दिवस त्याला बायकांना परवानगी असते दर्शन घेण्याची, एरवी दर्शनाला पण स्त्रियांचं मुखावलोकन तो करत नाही असं म्हणतात. पण हाच दक्षिणेकडे गेला आणि दोन बायकांचा नवरा येतो. दक्षिणेमधला जो सुब्रमण्यम आहे तो कार्तिकेय आहे, शिव आणि शक्तीचा पुत्र कार्तिकेय स्कंद तो सुब्रमण्यम या नावाने, आणि त्याला दोन बायका. तिथे हे बंधन नाही आहे बायकाने जायचं नाही त्याच्या देवळामध्ये वगैरे. देश काल प्रमाणे दैवताचं स्वरूप बदलून गेलेलं आहे. या कुमाराची कौमारी त्याच्याच सारखी मयुरावर बसली. प्रत्येकाने आपल्या आपल्या शक्ती देवा ज्या देवाची जी शक्ती आहे त्याच्याप्रमाणे तिचं रूप, त्याच्याच प्रमाणे त्याचं शस्त्र, त्याच्याच प्रमाणे तिचं वाहन असं सगळं घेऊन त्या हिच्या मदतीला गेलेले आहे. आणि सेनेचा संभार हिनीही निर्माण केला. इथेही पुन्हा संघटनाचा हा मंत्र आहेच ना, चांगल्या कामासाठी कोणी एखादं काम करतं आहे त्याला मदतीला सगळ्यांनी जावं, सगळ्या शक्ती एकत्र कराव्यात, संघटन शक्ती, तो हा तो इथेही तोच प्रकार आहे. आणि सगळ्या देवांच्या सगळ्या शक्ती सगळ्या आयुधांसकट तिच्या मदतीला आलेले आहेत आणि मग त्यांनी आपल्या सगळ्या आयुधांनिशी आपल्या सगळ्या शक्तीनिशी त्या शुंभ आणि निशुंभ यांच्याशी युद्धाला प्रारंभ केलेला आहे आणि दैत्य सेनेचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर संहार केलेला आहे. अनेक प्रत्येकाने आपापल्या कशा आयुधांनी केलं याचंही वर्णन काही केलेलं आहे. कालीनी शूलानी त्यांना खटवांगानी ब्रह्माणीने आपल्या कमंडलू मधलं जल मंत्रून टाकलं आणि त्याच्यामुळेही काही असुरांचा वध झाला कारण ब्रह्मदेव शस्त्रधारी नाहीये त्यामुळे ब्रह्माणी जवळ असणार नाही. पण ब्रह्मदेवाची जी शक्ती आहे ब्रह्माणी तीही तिच्या मदतीला आलेली आहे आणि त्याच्यामध्ये कमंडलू त्याच्याजवळ आहे, अक्षमाला आहे त्याच्याजवळ, त्याचा उपयोग त्यांनी केलेला आहे. वाराही आपल्या दाढांनी अनेकांची छाती फोडून त्यातलं रक्त पिते आहे. नारसिंहांनी आपल्या नखांनी अनेक दैत्यांची उदर विदारण करते आहे. इंद्राणी आपल्या वज्रानं अनेक दैत्यांना मारती आहे. माहेश्वरी त्रिशूलानी आणि वैष्णवी चक्रानी कार्तिकेय त्याची जी कौमारी आहे ती शक्ती या आयुधाने, अशा प्रत्येक देवीने आपापलं आयुध वापरून फार मोठ्या प्रमाणावरती संहार दैत्यसेनेचा मांडला आहे. आणि त्यावेळेला रक्तबीज नावाचा एक वेगळा राक्षस त्यांनी सैन्यामध्ये उतरवला. रक्तबीजाचं वर्णन असं आहे की त्याच्या रक्ताचा थेंब भूमीवरती पडला की त्यातून नवा राक्षस निर्माण होतो. अरे बाबा, याला मारायचा कसा? जितकं त्याला मारावं तितके अधिकाधिक राक्षस निर्माण झाले. त्यामुळे काय करायचं आता याच? बरं, न मारावं तर तो येतो ना सगळ्यांना खायला. सगळ्या नारी सैन्यावरती त्याचं आक्रमण वेगाने चालू आहे. त्याला मारायला जावं तर तो तर मरतच नाहीये, उलट त्याच्या रक्ताच्या थेंबा थेंबातून आणखी नवे नवे राक्षस निर्माण होत आहेत. आणि मग अशा वेळेला करायचं काय? त्यावेळेला त्या कालीला पुन्हा बोलवलं आणि त्या कालीला सांगितलं, तुझं तोंड पसर, मोठ तोंड कर आणि त्याच्या अंगात गळलेल्या रक्ताचा प्रत्येक थेंब तू पिऊन टाक, भूमीवर पडू द्यायचा नाही. भूमीवर पडला की नवा राक्षस निर्माण होणार. आणि हे सगळं रक्त तू पिऊन टाकलंस तर त्याच्या सगळं रक्त संपून जाईल आणि मग नवे राक्षस निर्माण होणार नाहीत आणि मग आपल्याला युद्ध करणं सोपं जाईल. त्याप्रमाणे कालीने आपला कराल असा जबडा उघडला आणि या बाकीच्या देवींनी त्या दैत्य बीज रक्तबीजाला दैत्याला घायाळ करायला सुरुवात केली. जसं जसं जसं रक्त गळायला लागलं तसं तसं त्या कालीनी ते सगळं रक्त पिऊन घेतलं. त्यातून चुकून मागून काही राक्षस निर्माण झाले तर चिरणीतही उत्तम अंगाई सगळं त्यांची डोकी आणि त्यांचे हात आणि पाय चावून चावून खाती आहे असं तऱ्हेचं वर्णन आहे. काय भयानक प्रकरण असेल ना सगळं हे. आपण भगवद्गीतेतलं हे पाहिलं असाल, 11वा अध्याय. त्याच्यामध्ये हा विशाल मुखामध्ये असंख्य देव दानव ऋषी सगळे कालौघामध्ये वेगाने घुसत आहेत आणि त्या कालौघाच्यामध्ये तो काल नावाचा जो महाकाल जो आहे तो या सगळ्यांचा ग्रास करतो आहे आणि त्याच्या जाडांमध्ये सगळ्यांची मस्तक रगडली जात आहेत. अशा तऱ्हेचं भीषण दृश्य या अर्जुनाला दाखवलेलं आहे श्रीकृष्णाने आपल्या विश्वरूप दर्शनामध्ये. भयभीत झालेला आहे तो की हे काय, अर्जुनासारखा महावीर सुद्धा हे भीषण दृश्य पाहून हादरलाय. आणि मंडळी ऐकणं याच्यापेक्षा बघणं जास्त भयानक असतं बरं का? जवळून जे डोळ्याने हे बघतात ना त्यांना कापरं भरेल. अतिशय भयानक दृश्य आहे ते. आणि या रक्तबीजाचा नायनाट करण्यासाठी त्या चामुंडा जी होती, काली जी होती, तिला सांगितलं तुझं मुख आणखीन मोठ कर. त्यानं रक्तबीजाचं सगळं रक्त एकही थेंब खाली पडता कामा नये, एकही नवा असुर निर्माण होता कामा नये. त्याप्रमाणे ह्या चंडिकेनी त्या रक्तबीजाचं रक्त पिऊन घेतलं. घेतलंय. मग हळूहळू त्याच्या इतर सगळ्या देवींनी त्याच्यावरती सातत्याने आघात केले. रक्त वाहत राहिलं, वाहणार रक्त सगळं त्या कालिकेने पिऊन टाकलं आणि मग शेवटी रक्तहीन होऊन रक्तबीजाचा मृत्यू झाला. रक्तहीन झाला तो, सगळं रक्त त्या कराल वदना अशी जी काली आहे तिने पिऊन टाकली. आणि मग शुंभ निशुंभांपर्यंत हे झालं, अरे बाप रे, तर रक्तबीजासारखा जो राक्षस ज्याच्या समोर आता काहीच शिल्लक राहणार नाही असं वाटलं होतं त्याला सुद्धा चढे घोडियानिशी जिवंत किंवा मेलेला घेऊन येतो अशी प्रतिज्ञा करून विजापूरच्या दरबारात विडा उचलून आलेला अफझल खान, जो जेव्हा शिवाजी राजांनी कोथळा काढून मारला असेल त्यावेळेला जे काही विजापूरचं झालं असेल ते या शुंभ निशुंभांचं झालं असेल त्यावेळेला, नाही का? आपल्याला वाटलं होतं की ह्याच्यामुळे कोणी टिकणारच नाही, एवढ्या दाणग्या दुणग्या अशा त्या अफझल खानाच्या समोर वो पहाड का चुहा वो क्या कर सकता है उसे यू पकड के ले आऊंगा अशा वल्गना केल्या होत्या. त्या पहाडच्या चुव्याने एका उंदराने त्या दाणग्या अफझल खानाचा कोथळा काढला बाहेर. रक्तबीज पाठवल्यानंतर आपल्याला आता काहीही दुसरं करायची गरज पडणार नाही, रक्तबीज सगळ्या सेनेचा देवीचा नाश करून टाकेल याचा विश्वास वाटत होता, खात्री वाटत होती. तर त्या रक्तबीजालाच मुळे मारून टाकलं गेलं. मग शुंभ निशुंभाला आणखीनच क्रोध आला, संताप आला आणि मग ते स्वतः युद्धाला आले. आतापर्यंत कुणाकुणाला पाठवत होते, आता स्वतः युद्धाला आले. दोघेही महापराक्रमी आहे. या युद्धाचं महत्व काय? कुणी ऐरा कैऱ्याने केलेलं नव्हे, महापराक्रमी महायुद्ध आहे ते. त्याच्यामध्ये शेकडो सहस्त्र लक्षावधी असुर आणि देवसेना दोघांचंही युद्ध झालेलं आहे. आपल्याला फक्त दोनच महायुद्ध माहिती आहेत. पहिलं झालं काय जागतिक महायुद्ध, पहिलं आणि दुसरं दोनच माहिती आहेत. ही महायुद्ध तेवढीच प्रचंड आहेत. त्या काळच्या ज्ञात जगामधल्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे, महायुद्धच आहे. या स्त्रियांच्या विषयीचा मला महत्वाचा मुद्दा असा वाटतो, आज वर्तमानपत्रामध्ये गेल्या काही दिवसामध्ये एवढी प्रचंड काय काय काय ऐकायला येतं, प्रेम करायला नकार तिला म्हणून ऍसिड काय टाकलं, पेट्रोल टाकून जाळून काय टाकलं. हा, स्त्रीत्वाच्या अपमानासाठी एवढं प्रचंड युद्ध लढवलंय हिनी, शुंभ निशुंभाने केलेल्या स्त्रीत्वाच्या अपमानासाठी. रामदास स्वामींच्या जीवाचं अर्थ आहे, किती ब्राह्मणी गुजरणी भ्रष्टवी द्या, किती एक द्या जाहजी हा कवी द्या, किती एक देशांतरी त्या विकिल्या, किती सुंदर हाल हो निमेल्या. रामायण झालं सीतेच्या अपमानाचा सूड घेण्यासाठी, रावण वध झाला तो सीतेमुळे झाला, महाभारत झालं द्रौपदीसाठी. समर्थ रामदास विचार करताहेत, एकेका स्त्रीच्या सन्मानाची जपणूक करण्यासाठी रामायण महाभारत घडतं. आज जिकडे तिकडे रावण दुःशासन दिसत आहेत, माझा राम कुठे आहे? रामाला आवाहन, ये ये बाबा. रावणांची संख्या वाढली आहे, रामाची कुठे चाहूल दिसत नाही. या स्त्रीने आपल्या स्वतःच्या अपमानाच्या परिक्षालनासाठी हे युद्ध लढवलंय. शुंभ म्हणायला लागला, हा काय तुझा पराक्रम, कशाला शौर्य सांगते, एवढ्या सगळ्या जणी तुला मदतीला आल्या म्हणून तुझ्या गमज्या झाल्या आहेत, तर तुझं काय आहे, तुझ्याजवळ काय आहे, कसली प्रतिज्ञा आहे मला जिंकून घेईल तो त्याच्याशी मी लग्न करेल? तुला तर कधीच जिंकू शकलो असतो मी. या तुझ्या सगळ्या इतर शक्ती ज्या आहेत त्यांच्यामुळे तू गमज्या करते आहेस. ती म्हणते, दुसरं कोण आहेच कुठे इथे, या सगळ्या माझ्याच विभूती आहेत. आणि त्या ठिकाणी असं वर्णन केलेलं आहे, की तिने हे दाखवलं की त्या सगळ्या स्त्रिया सगळ्या ज्या शक्ती होत्या त्या तिच्या शरीरामध्ये विलीन झाल्या आणि ती एकटी मी एकटी उभी आहे म्हणली. आता वेगळ्या नाहीच आहेत कोणी, या आमच्या सगळ्या शक्ती आहेत इकडून तिकडून. शेवटी स्त्री शक्ती ही एकच एकटीच आहे हा त्याच्या मागचा मतीचा अर्थ. आणि ही मी एकटी आहे, ये माझ्याशी लढायला, ये माझ्याशी युद्धाला. सर्व शक्तीनिशी शुंभ आणि निशुंभ यांच्याशी देवीने युद्ध केलंय. सगळ्या प्रकारच्या शस्त्रांचा दाखला दिलेला आहे. गदेनी कसं मारलं, धनुष्याने कसं मारलं, तलवारीने कसं मारलं, त्रिशूळ कसा मारला, सगळ्या या शस्त्रांचं वर्णन करून सांगतायत. आणि शुंभ आणि निशुंभ दोघही तिच्यावरती तुटून पडलेत. एका बाजूला एकदा मूर्छा आली, निशुंभाशी लढते, पुन्हा तो उठून येतो. दोन्ही बाजूनी एकाच वेळा तिच्यावरती हल्ला करत आहेत. मी एकटी उभी आहे, घाबरली नाही, दोन बाजूला दोन ये, आणखीन कोणी आलात तरी हरकत नाही. आणि दोघ शुंभ आणि निशुंभ हा मला महाबलाढ्य राजे ज्यांनी इंद्रासारख्या अनेक मोठ्या मोठ्या बलवंतांना नष्ट केलं होतं, त्यांच्या जागेवरून पराभूत केलं होतं, अशा महापराक्रमी महाबलाढ्य अशा शुंभाचा आणि निशुंभाचा सुद्धा पहिल्यांदा निशुंभाचा वध झाला. शुंभ हा त्याच्यापेक्षा मोठा, त्याने अधिक क्रोधाने रागाने तिच्यावरती आक्रमण केलं आणि ती एकटी त्याच्याशी लढतीये तलवार घेऊन. त्याचाही त्रिशूळ आणि तलवार या दोन शस्त्रांचं जास्त त्याने महत्व दाखवलंय. गदा प्रहार, शक्ती नावाच्या आयुधाचा प्रहार, तलवार आणि त्रिशूळ. तुम्ही देवीची सगळं चित्र बघितली तर आडवा पाडला दैत्य आणि त्याला त्रिशूळ मारला जातो हे चित्र बऱ्याच ठिकाणी आहे. त्रिशूळ हे शस्त्र तिच्या जास्त आवडीचं दिसतंय आणि तलवारीने मुंडकं कापायची हे तिचा एक आवडीचा हे आहे, युद्धाचा भाग आहे. त्याप्रमाणे शुंभ आणि निशुंभ या दोनही दैत्यांना देवीनी आपल्या शस्त्रांनी नष्ट करून टाकलाय. शेकडो बाण, शेकडो हजारो शस्त्रांचे आघात देवीवर व्हायचा प्रयत्न झाला, त्या सगळ्यांना परतवून लावून तिने जो विजय संपादन केलाय आणि शुंभ निशुंभ मारले, त्याबरोबर या अंबिकेच्या त्या शुंभाला तर मारलेलं कसं आहे माहितीये का, वरती आकाशात नेला, गरगर फिरवला आणि हा पटला म्हणे पृथ्वीवरती, पुन्हा त्यातून सावध झाला पुन्हा. आणि शुंभ आणि निशुंभ या दोघांना मारल्यानंतरच वर्णन केलंय, मुनी आणि या सगळ्यांना आनंद झाला, इतका आनंद झाला की सर्व पृथ्वी समुद्र द्वीप द्वीप पर्वत यांना कंप सुटला. त्याचं ते जे युद्ध झालं ते इतकं भयंकर युद्ध होतं की सगळं कंपायमान झालं आणि त्याच्या वधानंतर ते आनंदित झालं. आकाश स्वच्छ दिसायला लागलं, उत्पात सूचक मेघ आणि उल्कापात शांत झाले, सर्व देवांचं हृदय हर्षानं भरून आलं, गंधर्व मधुर गाणं गाऊ लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या, पवित्र वायू वाहू लागला, सूर्याचं तेज प्रसन्न झालं, अग्निशालेची विझलेली आग पुन्हा प्रज्वलित झाली. काय आग प्रज्वलित झाली हे काय, सूर्याचं तेज झालं म्हणजे काय, समर्थांनी आनंदाने म्हटलं होतं ना, उदंडला हले पाणी स्नान संध्या करावया, जप तप अनुष्ठाने आनंदवन भुवनी. म्हणजे काय, आधी पाणी नव्हतं का, पाणी होत, त्याचा उपयोग करण्याची मनस्थिती आणि स्वातंत्र्य नव्हतं. स्वतंत्रते भगवतीचं वर्णन करताना सावरकरांनी म्हटलंय, गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जी विलसतसे लाली. स्वातंत्र्याच्या पूर्वी सुद्धा गालावर गुलाब फुलत असतील, गुलाबांच्या गालावर लाली फुलत असेल, पण त्याचं सौंदर्य बघायला आमचं मन प्रसन्न नव्हतं, शांत नव्हतं, आम्हाला त्याचा आनंद घेता येत नव्हता पारतंत्र्यामुळे. एवढंच नव्हे तर तू सूर्याचे तेज उदधीचे गांभीर्य, उदधी म्हणजे समुद्र, उदधीचे गांभीर्य ही तुमची स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण नष्टतेची, सूर्याचं ग्रहण नष्ट होऊन सूर्य पुन्हा तेजाने चमकू लागतो, हे तुझंच रूप आहे, स्वतंत्रता देवतेचं रूप आहे. अशा तऱ्हेचं वर्णन जे आहे याचा अर्थ स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्य स्वातंत्र्य स्व हा त्यातला महत्वाचा भाग आहे. स्वदेश स्वातंत्र्य स्वराज्य स्वधर्म त्याचा अभिमान, या सगळ्याला स्वत्व म्हटलंय. स्वत्व माझे पण आपले पण. आणि ते जेव्हा तेजस्वी असतं त्यावेळेला सगळ्या चांगल्या गोष्टींचा आपण उपभोग घेऊ शकतो. या देवीचं आणखीन एक नाव आहे कात्यायनी. कात्यायनी हे पण देवी नवदुर्गा आपण जर पाहिले असतील नवरात्रामध्ये बऱ्याच वेळेला या नवदुर्गांचं पूजन केलं जातं. आणि सर्वसामान्यपणे आपल्यासारख्या सामान्य माणसाला त्याचं काहीतरी रूप आपल्याला दिसावं, त्यातली जी महालक्ष्मी जी आहे तिची आपण अष्टमीच्या दिवशी पूजा करतो, पंचमीला ललिता पंचमी त्या देवीची पूजा करतो, नवरात्रात 9 दिवस बसलेली असते देवी, घटस्थापना असते, त्या घटाच्या अवतीभोवती धान्य पेरलेलं असतं, धनधान्याची समृद्धी अपेक्षित असते त्यावेळेला. आणि बऱ्याच ठिकाणी देवीच्या नवरात्रामध्ये कुमारिका सवाष्ण वगैरे जेवायला घालणं असेही काही आपल्या कुळाच्या बऱ्याच ठिकाणी असतात, कारण त्यांना माहिती आहे सगळ्यांना की देवीचं हे कितीही उत्तम वर्णन केलं तरी ह्या सगळ्या देव्या काही हातामध्ये खटवांग आणि तलवार आणि हे सगळं घेऊन लगेच दैत्य मर्दनाला जाऊ शकणार नाहीत. मग देवीचं काहीतरी करायचं आहे आपल्याला, तर वेगवेगळ्या मार्गाने देवीची सेवा, देवीची स्तुती, देवीचा उपासना अशी करावी अशी वेगवेगळ्या पद्धतीने अपेक्षा असते. त्याप्रमाणे कोणी दानाने, कोणी ध्यानाने, कोणी प्रत्यक्ष कामाने, कोणी पराक्रमाने, वेगवेगळ्या मार्गाने देवीची आराधना आणि पूजा करत असत.
0: श्रोते हो, मार्कंडेय पुराणाच्या कथेचं आयोजन मोकळ्या सभागृहात केलेले असल्याने या ध्वनिमुद्रणात तांत्रिक दोष आहेत. तरी या उपलब्ध ध्वनिमुद्रणाचा आपण श्रवणानंद घेतला त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत श्री मार्कंडेय पुराण. निरूपणकार होत्या हरिभक्त परायण क्रांती गीता महाबळ. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: पवित्र अधिक मासानिमित्त भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवरून विष्णू आराधनेचा विशेष कार्यक्रम प्रसारित होणार आहे. अधिक मास महात्म्य. अधिक मास महात्म्य या कार्यक्रमात रोज प्रसारित होणार आहे अधिक मासाच्या पोथीतील एका अध्यायाचं वाचन, तिथीनुसार दानाचं महत्त्व, अधिक मास आरती आणि विष्णू सहस्रनाम. या नित्य विष्णू आराधनेत रोज सहभागी व्हा आणि आपल्या ऐहिक तसंच पारमार्थिक उन्नतीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्या. नवविधा भक्तीतील श्रवण भक्तीच्या या यज्ञात सहभागी व्हा आणि भक्तीसुधाच्या या कार्याला जास्तीत जास्त दान द्या. अधिक मास महात्म्य भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका. 17 मे ते 15 जून या संपूर्ण अधिक महिन्याच्या काळात सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। तो शेतकरी सकाळी उठला। गावातल्या लोकांना त्यांनी स्वामी समर्थांच्या भेटीसंबंधी भरभरून सांगितलं। आपल्या पूर्वस्मृती स्वामींच्या स्पर्शाने कशा जाग्या झाल्या आणि गेल्या जन्मी आपण हरणाचं पाडस कसं होतो हे सविस्तर त्यांनी सर्वांना सांगितलं। लोकांची उत्सुकता वाढली आणि सगळा गाव स्वामींच्या दर्शनासाठी लोटला। स्वामी औदुंबराखाली बसले होते। गावातल्या काही सवाष्ण बायकांनी स्वामींना ओवाळलं। काही दत्तभक्तांनी स्वामींची पूजा केली। काही भक्त तर स्वामींच्या तेजस्वी देहाकडे पाहतच राहिले। सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले। सर्वजण स्वामींना एकमुखाने सांगू लागले, स्वामी गावात चला, आमच्या गावात एक मठ आहे, तिथे आपण राहा, म्हणजे आम्हाला तुमची मनोभावे सेवा करता येईल। कालचा शेतकरी सुद्धा सर्वांबरोबर होताच। तो शेताकडे आपल्या बैलांना घेऊन निघाला होता। त्यांनी सुद्धा स्वामींना विनंती केली। स्वामी मंद हसले। पौर्णिमेचं चांदणं पसरावं तसं सर्वांना वाटलं। सर्वजण स्वामींसमोर हात जोडून उभे होते। इतक्यात काय झालं तर त्या शेतकऱ्याचा एक बैल अचानकपणे खाली कोसळला। त्याने शरीराला आचके दिले आणि क्षणार्धात तो गतप्राण झाला। शेतकऱ्याचा धीर खचला। तो स्वामींकडे व्याकुळ नजरेने पाहू लागला। पाडस हरवलेल्या हरिणीच्या डोळ्यातली व्याकुळता त्या क्षणी त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात उतरली होती। स्वामींना त्यांनी मूकपणे विनंती केली,

0: आला आहे, थोडे दिवस ह्या शेतकऱ्याची सेवा कर, एक दिवस तू माझ्याकडे आपण होऊन येशील, तो तुझ्या मोक्षाचा क्षण असेल। शेतकरी आनंदाने स्वामींच्या पाया पडला, बैलाने सुद्धा आपले पुढचे दोन पाय स्वामी चरणांपाशी ठेवले आणि नमस्कार केला।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भीव नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। एक लक्षात ठेवा की प्रत्येक जन्मात अगोदर भेटलेल्या आणि आपल्या ह्या आयुष्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींशी आपली सतत भेट होत असते, फक्त आपल्या पूर्व स्मृती सुप्तावस्थेत असतात, त्यामुळे आपल्याला काहीच आठवत नाही। इतकंच, हरिणी आणि तिचं पाडस यांची ह्या जन्मी पुन्हा भेट झाली, फक्त स्वामींची कृपा झाली म्हणून दोघांना आपल्या गतजन्मातले नातेसंबंध समजले। इतकंच। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही स्वामींची निस्सीम सेवा केलीत तर तुमच्यासुद्धा आयुष्यात स्वामी डोकावल्याशिवाय राहणार नाहीत।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन, म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसं सशक्त होतात. हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे.